सुप्रभाष होते हो। मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आज बुधवार, भारतीय सौर 10 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 1 जुलै 2026। सकाळचे 5:54 होत आहेत। आमच्या प्रातःकालीन सभेची सुरुवात

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त उष्णतामान 32.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.7 अंशानं कमी होतं. कमीत कमी उष्णतामान 23.4 डिग्री सेल्सिअस, सरासरीपेक्षा 1.6 अंशानं कमी. येत्या 24 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 32 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 येणारी ही गाडी 21 मिनटं उशिरा धावते आहे. तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येणारी गाडी 8 मिनटं उशिरा. गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी ही गाडी 37 मिनटं उशिरा धावते आहे. CSMT नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25, संघमित्रा एक्सप्रेस 8:35, आमला नागपूर मेमो 8:45, विदर्भा एक्सप्रेस 8:55, हिमसागर एक्सप्रेस 9:00, पुणे नागपूर एक्सप्रेस 9:20, दक्षिण एक्सप्रेस 9:20, बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25, ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35, आझाद हिंद एक्सप्रेस 9:50, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येत आहेत. हावरा दुरांतो एक्सप्रेस ही 4:10 येणारी गाडी 6:33 उशिरा धावते आहे. गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी 2:16 उशिरा. सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 आपल्या नियोजित वेळी. जयपूर एक्सप्रेस 11:05, हावरा मेल 11:15, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25, केरला एक्सप्रेस 11:45, वंदे भारत एक्सप्रेस 12:15. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळीच येत आहेत. ही सूचना आता हिंदीतून. संबंधित रेल अधिकाऱ्यांचे प्राप्त जानकारीनुसार जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 पर आने वाली ये गाड़ी 21 मिनट देरी से चल रही है. तेलंगाना एक्सप्रेस 7:10 पर आने वाली गाड़ी 8 मिनट देरी से. गीतांजलि एक्सप्रेस 7:40 पर आने वाली गाड़ी 37 मिनट देरी से. CSMT नागपुर दुरांतो एक्सप्रेस 8:25 पर. संघमित्रा एक्सप्रेस 8:35 पर. आमला नागपूर 8:45 पर. विदर्भ एक्सप्रेस 8:55 पर. हिमसागर एक्सप्रेस 9:00. पुणे नागपूर एक्सप्रेस 9:20 पर. दक्षिण एक्सप्रेस 9:20 पर.

बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 पर, ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 पर, ये सभी गाड़ियाँ अपने सही समय पर ही आएगी। रेलवे गाड़ियांसंबंधी सूचना आपण ऐकलीत। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, 6 वाजता आहेत। दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत।

अर्चना कार्यक्रमात यानंतर ऐकूया. सी व्ही वराडपांडे यांची रचना, संगीत गिरीश वराडपांडे यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

अरुण दाते यांनी गायलेली मनोहर सांबरे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी समूह स्वरातली ही देशभक्तिरचना.

समूह स्वरातल्या या देशभक्ती रचनेबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत चिंतन. आज या कार्यक्रमात डॉक्टर भारती खापेकर यांचे विचार ऐकूया. विषय आहे निसर्ग.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण निसर्ग या विषयावर डॉक्टर भारती खापेकर यांचे विचार ऐकणार आहोत.
1: निसर्ग हा मानवजातीचा महत्वाचा व अविभाज्य घटक आहे. अनेक कवी, लेखक, कलाकार, कलावंत सगळ्यांसाठी निसर्ग ही प्रेरणा आहे. निसर्ग म्हणजे पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक घटक जसे हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी इत्यादी. आपल्या आजूबाजूला जे काही सजीव आणि निर्जीव आहे त्याचा समावेश निसर्गात होतो. निसर्ग आपल्याला अद्वैत शिकविते. अद्वैताशिवाय मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही. भारतीय ऋषींनी अद्वैताचा मंत्र जगाला दिला. साने गुरुजी म्हणतात, या निसर्गातूनही आपल्याला अद्वैताचे धडे मिळतात. मेघ पाणी देतात, झाडे फळे फुले व धनधान्य देतात, सूर्य चंद्र प्रकाश देतात. मनुष्यानेही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. म्हणून माणूस समाजासाठी आहे. माणसाने निसर्गाकडून समर्पणाची भावना, एकोप्याची भावना शिकली पाहिजे. सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामयः. सारे सुखी असो, सारे निरोगी असो हा मंत्र कृतीत उतरवला पाहिजे. बालकवी म्हणतात त्याप्रमाणे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे पाहून त्यावर गडबडा लोळावटस वाटत. म्हणूनच तुकाराम महाराजांसारखे संतही वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणून या निसर्गाशी नाते जोडू पाहतात. या निसर्गाचे चिंब झालेले आर्द्र रूप आपल्याला बघत राहावंसं वाटते. शिशिराच्या गारठलेल्या थंडीतही या सृष्टीचं बर्फारूप बघून मानवाला आनंद होतो. तसेच तळपत्या ग्रीष्माच्या उग्र आणि रौद्रभीषण रूपही आपल्याला संमिश्र करतं. निसर्गाची नानाविध रूपं मानव अनादिकाळापासून निहाळत आला आहे आणि सुखावून गेला आहे. वेद वाङ्मयातही उषा, निशा, वरुण, सूर्य आदींची सुक्त आपणास आढळतात. इसाप नीती, पंचतंत्र यातील कथाही प्राण्यांच्या माध्यमातून जवळीक साधित राहिल्या. तत्वजिज्ञासेच्या साह्याने माणसाने विश्वाच्या अंतरंगातील सुसंगतीचा कानोसा घेतला. निसर्गाचं सौंदर्य माणसाला नेहमीच मोहून टाकते. निसर्गाचे संरक्षण माणसाने केले पाहिजे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी माणसाने त्वरित कठोर पावले उचलली पाहिजे. जंगलतोड रोखली पाहिजे. प्रदूषित पाणी नद्यांना सोडणे बंद केले पाहिजे. निसर्गामध्ये एक शक्तिशाली परिवर्तनीय शक्ती आहे जी पृथ्वीवरील जीवन कार्य करीत असते. आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. माणसाने आपली स्वार्थी कृत्ये थांबवली पाहिजे. नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून पृथ्वीवर सदैव जीवनाचे पोषण होईल. आजच्या आधुनिक युगात मनुष्य निसर्गाला महत्व देत नाही, कारण निसर्ग सहज उपलब्ध झाला आहे. जी गोष्ट माणसाला सहज मिळते त्याची किंमत राहत नाही. परंतु निसर्ग माणसाचा खरा मित्र आहे. निसर्गामुळे आपण आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण करू शकतो. आपल्या आजच्या संगणकाच्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाला विसरून चालणार नाही. निसर्गाचे आणि मानवाचे अतूट असे नाते आहे. शेवटी असे म्हणावे लागते, भास्कर येतो रोज भेटण्या वसुंधरेला, दिन रात्रीचे चक्र चालू नेहमी ठेवण्याला. निसर्गाची किमया भारी, नाना रंगांची उधळण करुणी, नव्या

0: आशा जागविते, चराचराला कवेत घेते, असा हा निसर्ग श्रेष्ठ आहे. चराचरांचे अस्तित्व त्यामध्ये आहे, तो सगुण आहे तसा निर्गुण सुद्धा आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण निसर्ग या विषयावर डॉक्टर भारती खापेकर यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 होत आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे प्रमुख कार्यक्रम. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. जुलै महिन्यातील शेतीची कामं या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया या माहितीचा भाग पहिला तज्ज्ञ डॉ भालचंद्र जयकर. 6:50 परिसर नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात जाई देशपांडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं. 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र लेखन आणि निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल नेमजे सादरकर्ते सदानंद कांबळी. 9:00 सूचनापत्र. 9:30 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. तज्ज्ञ आहेत डॉक्टर मोसम फिरके. 10:35 विकासवाणी. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:30 गीतांजली आलेख आणि निवेदन मंजुषा वंजारी सादरकर्त्या मोनाली शेंडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सुरुवातीला वनिता मंडळ. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आनंद तायडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं आपण ऐकू शकाल. 2:30 आणि 5:02 नादब्रह्म. 5:30 युववाणी. 6:30 बलसागर भारत हो. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं वावर पशुजगत ही मालिका. बदलत्या हवामानानुसार पावसाळ्यात पशुधनाचं संरक्षण याविषयी डॉ उल्हास गळकाटे यांचं भाषण प्रसारित केलं जाईल. त्यानंतर शेतीविषयक शंका समाधान करणारा फोन इन कार्यक्रम हॅलो अन्नदाता. तज्ज्ञ आहेत सुनील कोंडे. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है. रात्री 10:00 आणि 10:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम नादब्रह्म. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: दूरदर्शन संचांचे घरी
1: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
0: अशी आहे ही डीटीएच आकाशवाणी वाहिनी.
1: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
1: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
0: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते.
2: प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची.
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय आहे जुलै महिन्यातील शेतीची कामं. आज या माहितीचा भाग पहिला ऐकूया.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, जुलै महिन्याच्या सुरुवातीला खरीप पिकांची पेरणी जर आपली काही राहिली असेल तर ती आपण लवकरात लवकर पूर्ण करावी. मागील महिन्यात पेरणी केलेल्या खरीप पिकांची वेळेवर विरळणी आणि निंदणी तसंच डवरणी करण्यासोबतच एकीकृत कीड व्यवस्थापन करावं. या महिन्यात आपण कामं वेळेवर आणि अचूक करण्यावर भर द्यावा. खरीप पिकांची राहिलेली पेरणी ही समतल रेषेला समांतर किंवा मग मुख्य उताराला आडवी करावी. 7 जुलैनंतर कपाशी, ज्वारी, मूग, उडीद या पिकांऐवजी सोयाबीन, तूर, सूर्यफूल, मका, तीळ, बाजरी, एरंडी या पिकाची आपण निवड करून पेरणी करावी. 15 जुलैनंतर मात्र सोयाबीन पीक पेरू नये. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती घरच्या घरी तपासून घ्यावी आणि त्यानुसार एकरी बियाण्याचं प्रमाण ठरवावं. पेरणीपूर्वी बियाण्याला रासायनिक कीटकनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम सोबत 25 ग्रॅम PSB आणि 25 ग्रॅम रायझोबियम हे आपण जीवाणू संवर्धन लावावं. कपाशी आणि ज्वारी या पिकाकरता ॲझोटोबॅक्टर तर सोयाबीनकरता मात्र रायझोबियम जपोनिकम हे जीवाणू खत वापरावं. याप्रमाणे आपण औषध घेऊन प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. सावलीत ते बियाणं चांगलं वाळवून घ्यावं आणि मगच पेरणी करावी. सलग पिकांऐवजी सोयाबीन अधिक तूर 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात ओळी घेऊन आंतरपीक पद्धतीचा आपण अवलंब करावा. पीक फेरपालट करण्यावर आपण भर द्यावा. खरीप पीक रोपावस्थेत असताना पावसात जर खंड पडला तर डबरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. बीटी कपाशीची लागवड आपण केली असेल तर गुलाबी बोंडळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5-6 कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावावे. या सापळ्यामध्ये 2-3 दिवस सतत 6-10 पतंग जर दिसून आले तर त्वरित नियंत्रणाचे उपाय आपल्या शेतात करावे. पूर्व विदर्भात धानबांधीत चिखलणी करताना प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश द्यावं. त्यासाठी हेक्टरी युरिया ब्रिकेट्स 70 किलो, DAP ब्रिकेट्स 100 किलो या प्रमाणात घ्यावं. गादीवाफ्यावर नर्सरीत तयार केलेली धानाची रोपं जर असतील जी साधारणपणे 21-25 दिवसांची झाली तर अशा रोपांची लागवड 25 cm x 15 cm अंतरावर प्रत्येक चुडामध्ये 2-3 रोपं लावून आपण पूर्ण करावी. धान लावणीनंतर रोपांची मुळं चांगली रुजेपर्यंत बांधीमध्ये पाण्याची 1 इंच पातळी आपण ठेवावी. याशिवाय अनेक कामांचं नियोजन आपल्याला जुलै महिन्यात करायचं असतं तर या अनुषंगानं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पाठवलेली माहिती ऐकायला विसरू नका. उद्याची कृषीवाणी.
3: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता एका हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर

या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा. त्यानंतर 6:50 परिसर आणि 6:55 दिल्ली केंद्रावरच्या संस्कृत बातम्या.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया. याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाच्या सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर

0: नंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशा वेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलावल्याबद्दल.
0: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरणपूरक कशी ठरते?
1: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना, आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतोय. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही. हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातोय त्याचा जो ज्या पद्धतीनी नदींवर आज परिणाम होतोय, त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो, म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर, म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला, म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो, ते आज खतम होत चाललंय. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतंय. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन, हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध, ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे, जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपल्या मातीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो, आणि त्या थ्रू ट्रीटमेंट, म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव, जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या, त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडंच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात, रूट सिस्टममध्ये खूप सारे, म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू, तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत

0: आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचा ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीवमध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगमपर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन रेड लाईन फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे, सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी ह्यः ईरानस्य राष्ट्रपतिना डॉक्टर मसूद पजेश्कियन इत्यनेन सह दूरभाषमाध्यमेन सम्भाषणम् अकरोत्. सम्भाषणावधौ राष्ट्रपतिना पजेश्कियन इत्यनेन पश्चिमेशियायाः घटनाक्रमस्य विषये प्रोदीरितम्. प्रधानमन्त्रिणा उभयोर्देशयोर्मध्ये सञ्जातं सहमतिं स्वागतीकृतम्. सहैव तेन भारतस्य निरन्तरनीतिः पुनः प्रतिपादिता यत् सर्वेषां समह्वानानां समाधानं केवलं संवादेन सुष्ठुनीत्या एव भवितुमर्हति. विकसित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण VBG रामजी इत्याख्यः अधिनियमः अद्यारभ्य अर्थात् जुलाई मासस्य एकदिनाङ्कात् कृत्स्नेहि ग्रामीण भारते प्रवृत्तो भविष्यति. ग्रामीण विकास मंत्रालयेन प्रतिपादितं यत् अयम् अधिनियमः प्रत्येकं वित्तीय वर्षे 25-उत्तरैकशत दिनानां सवेतन वृत्तेः प्रतिभूतिं प्रदाय ग्रामीण भारतस्य सशक्तिकरणं विधास्यति. देशे अस्य नूतन तन्त्रस्य क्रियान्वयनार्थम् अस्य वित्तीय वर्षस्य कृते 92.6 लाख करोड़ रुपयाणां प्रावधानं विहितम्. उपक्रमस्य अस्य प्रवर्तने केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहानः अवोचत् यत् कोऽपि अर्हः ग्रामीण श्रमिकः एकमपि दिनं कार्यं विना न भवेत्. श्रीचौहानेन स्पष्टीकृतं यत् सर्वकारेण राज्यैः केन्द्रशासितप्रदेशैः च साकं दृढसमन्वयं विधाय अस्याः नूतनव्यवस्थायाः निर्बाधसञ्चालनाय सर्वाः प्रशासकीय वित्तीय च सज्जता विहिता. अवधेयास्पदं वर्तते यत् 25-उत्तरैकशतदिनानां वर्धिता अयं वृत्त्यवसरः ग्रामीण आजीविकां सुदृढां करिष्यति, चिरस्थायि सामुदायिक सम्पत्तीनां निर्माणं च विधास्यति. अनेन सहैव विकसित भारतस्य सङ्कल्पं तीव्रगत्या प्रवर्तयिष्यते. जापान देशस्य प्रधानमन्त्री साने तकाइची अद्य सायं त्रिदिवसीय भारत यात्रा प्रसंगे नवदेहलीं प्राप्स्यति. इयं तस्याः प्रथमा आधिकारिकी भारत यात्रा वर्तते. सा श्वः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह 16 भारत जापान वार्षिक शिखर सम्मेलने भागं ग्रहीष्यति. इदं शिखर सम्मेलनम् उभयोर्देशयोः कृते द्विपक्षीय सहयोगस्य समग्र क्षेत्रस्य समीक्षां सुदृढीकरणं च विधातुं सहैव पारस्परिक हितस्य क्षेत्रीय वैश्विक विषयेषु विचाराणां विनिमयीकरणं कर्तुमेकं प्रकृष्टम् अवसरं प्रदास्यति. उत्तराखण्ड राज्यस्य मदरसा शिक्षा प्रणाल्याम् अद्यारभ्य एकं बृहत् परिवर्तनं प्रवृत्तं सञ्जातम्. अस्याः नूतन व्यवस्थायाः अन्तर्गतम् उत्तराखण्ड मदरसा शिक्षा परिषद् पूर्णतया निष्क्रियो भविष्यति. सहैव राज्यस्य सर्वाः अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थाः एकेन विनूत्नेन तन्त्रेण सञ्चालिताः भविष्यन्ति. अद्य जुलाई मासस्य एकदिनाङ्कतः उत्तराखण्ड मदरसा शिक्षा बोर्ड

0: उत्तराखंड मदरसा शिक्षा बोर्ड अधिनियम 20-26 तथा उत्तराखंड सर्वकारियेतर अरबी एवं फारसी मदरसा मान्यता नियमावली 20-19 इत्येते सर्वे निष्प्रभाविनः अभवन्। राज्य प्रशासनेन उत्तराखंड अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था अधिनियमस्य अंतर्गतम् एका नूतना व्यवस्था प्रवर्तिता। अस्य प्रत्यग्र तंत्रस्य अंतर्गतम् उत्तराखंड राज्य अल्पसंख्यक शिक्षा प्राधिकरणमेव शिक्षायै उत्तरदायी भविष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे।
2: हे हाय प्रतीक्षा।
3: हाय।
2: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
3: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
2: काय सांगतेस,
3: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
2: क्या बात है।
3: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 टीव्ही चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
2: हा बात आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
3: बिलकुल।
4: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज।
5: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध। अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा। निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज।

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: तू अशी जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून

0: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी,
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी.
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची.
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते.
3: प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची.
4: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ CDs आणि DVDs आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbharatiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

0: 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्याने

0: सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी। गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात। आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या। अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले। त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं। गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये। महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये। आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल।
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या। या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या। पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं। पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली। एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी

0: सरकार सज्ज आहे. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली. या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
1: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रे सारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहेत. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा,

0: भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष 1 जुलै. आज महाराष्ट्र कृषी दिन. दिनांक 1 जुलै 1933. नाट्य मन्वंतर या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 1 जुलै 1909 क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी कर्नल वायली यांची जहांगीर हाऊस इथे

हत्या केली. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म 1 जुलै 1961. ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म 1 जुलै 1938. महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913. कवी आणि शिक्षणतज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचं निधन झालं 1 जुलै 1989 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे.

0: मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंत जो उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
1: नक्कीच, पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
0: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची

0: व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याअंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खाजगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो. तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे, वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDC रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDC ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर MTDC आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभव अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला

0: दिलं, सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती, ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली, विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती. आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर, ही जहाज समुद्रतळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्रस्थळावर स्थापित केली, म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली. आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत, प्रवाळ आहेत, ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील. आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत, आमची निवती, तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत, त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून, त्या ठिकाणी एक बार्ज असेल, बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार. आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी, जिथं बोट बुडवलेली आहे, तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार. आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत. आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल. आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याच बरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग, त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये, हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते, किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं. आणि जी विद्युत व्यवस्था असते, तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही. आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून, त्यांच्याबरोबर जेवण करून, त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे. आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात जाई देशपांडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं ऐकूया.

0: जाई देशपांडे यांनी गायलेली एकच प्याला नाटकातली व्ही सी गुर्जर यांची नाट्यरचना आपण ऐकलीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात जाई देशपांडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं आपण ऐकलीत. त्यांना तबल्यावर साथ केली होती मोरेश्वर दहासहस्त्र यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती संदीप गुरमुळे यांनी. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अरे पिक्चर क्लियर नहीं है,
2: अरे पर्दा ही मेला है,
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
4: हे हाय प्रतीक्षा.
5: हाय.
4: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
5: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
4: काय सांगतेस,
5: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
4: क्या बात है.
5: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 टीव्ही चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
4: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
5: बिलकुल.
6: भारत की संस्कृती का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र 7:59 झाली आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. या संदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा फिनटेक डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 AI डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्म

0: जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 वाजता या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रतिलिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी, पण कष्ट एकच.
0: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
1: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
0: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा शेतकरी बांधवांना संदेश.
2: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आज हम 1 जुलाई के दिन कृषि दिन मना रहे हैं महाराष्ट्र का. महाराष्ट्र राज्य के सबसे लंबे समय तक मुख्यमंत्री रहने वाले स्वर्गीय वसंतराव जी नायक की 113वीं जयंती आज है. मैं स्वर्गीय वसंतराव जी नायक की स्मृति को विनम्र अभिवादन करता हूँ. भारतीय राजनीति में वो एक शिखर पुरुष थे और महाराष्ट्र राजनीति के बहुत बड़े प्रणेता थे. 1963 से 1975 तक वो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री रहे. प्रथम किसान मुख्यमंत्री के रूप में स्वर्गीय वसंतराव जी नायक को पूरे देश में एक गौरव प्राप्त है. वसंतराव जी नायक हरित क्रांति, पंचायत राज के साथ साथ स्वायत्त क्रांति और रोजगार गारंटी योजना के जनक के रूप में जाने जाते हैं. सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की. वसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे, बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए. शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कॉन्सेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं. महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर 1 है. हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं. हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय वसंतराव नायक स्मृति को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे. पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कशी निवडावेत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात. कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून.
3: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते. दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही. हीच समस्या VRA सोडवते. प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते. VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा. हे तंत्रज्ञान 2 प्रकारे काम करते. पहिला प्रकार नकाशा आधारित VRA. यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात. मातीचे नमुने घेतले जातात. उपग्रहाद्वारे शेताचे

0: छायाचित्र काढले जातात. हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो. ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते. दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA. या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात. हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात. VRAचे विविध उपयोग आहेत. VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत. बियाणे पेरणीत VRA वापरला जातो. सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात, नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी. खत वापरण्यात VRAचा उपयोग केला जातो. मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते. तिसरा प्रकार सिंचनात VRAचा उपयोग केला जातो. जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते. यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते. कीटकनाशक तणनाशक VRA. संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते. या VRA साठी 3 गोष्टी लागतात. GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी. आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते. नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते. GIS सॉफ्टवेअर ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते. आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी.
1: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो. ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे.
2: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या फळे मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
3: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा

0: अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात. म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळली जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
2: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्यापलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळपणी यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नाची घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणी करता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
0: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमके कसे वापरावेत, कोणते ऍप्स आणि

0: तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
1: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशीनरी म्हणूया अशा सर्व डिव्हायसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ह्याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे, पहिले वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचंय त्याच ठिकाणी तो फवारला जाईल. ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचंय किंवा फळ तोडायचंय अशा सर्व बाबींमध्ये किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्य रीतीने फवारणी करायची आहे खत टाकायचं आहे अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
2: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची गाज धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
3: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
4: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
5: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजता आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

आपत्ती व्यवस्थापन माहिती मार्गदर्शन आणि सहाय्यासाठी चॅटबॅट. जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्था

0: स्थापन चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये 91 75 16 10 77 हा क्रमांक सेव्ह करून व्हॉट्सअपद्वारे हाय असा संदेश पाठविल्यास चॅटबॉट सेवा सुरू होईल. या चॅटबॉटच्या माध्यमातून पूर, अतिवृष्टी, वीज पडणे, उष्णतेची लाट, आग, सर्पदंश, रस्ते अपघात तसेच इतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षितता मार्गदर्शक सूचना, आपत्कालीन संपर्क क्रमांक, हवामान इशारे आणि शासकीय मदत योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. मान्सून कालावधीत नागरिकांना हवामान विभागाच्या सतर्कतेच्या सूचना, पूर परिस्थितीतील खबरदारी, आपत्कालीन संपर्क तसेच आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्तीनंतर घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती देखील या चॅटबॉटद्वारे उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन वर्धा यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 होत आहेत. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: पिक्चर क्लियर नहीं है.
5: अरे पर्दा ही मेला है.
6: अरे कुछ आता है कि नहीं?
4: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातलं उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार उत्तम सिंग.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं राजा चित्रपटातलं गीत ऐकूया. गीत आहे समीर यांचं आणि संगीत नदीम श्रवण यांचं आहे.

आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता 40 डेज. यानंतर ऐकूया शान यांच्या स्वरातलं हे गीत.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजलेत प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर मोसम फिरके. श्रोतेहो नमस्कार. मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय मानसिक आजार आणि त्यावरील उपचार आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत डॉक्टर मोसम फिरके. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067 2526010011 आणि 2529226

0: 6 6 नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर मोसम फिरके सर, नमस्कार आणि खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. आणि दुसरं म्हणजे आज डॉक्टर्स डे आहे, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया. मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही समाजाचा काहीसा, ज्याला आपण म्हणू की त्याच्याकडे दुर्लक्ष असं होतं, म्हणजे मानसिक आजार काही असतात याविषयीची जागरूकताच अजून पुरेशा प्रमाणात नाही आहे. या संदर्भात बोलताना व्यसनं जी समाजात ज्याचं प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, त्याच्यामागे काही मानसिक आजार असतात का?
1: हो, व्यसनसुद्धा एक मानसिक आजार आहे. जेव्हा कधी व्यसनं हे हाताबाहेर जातात, त्याच्यामुळे आपलं दैनंदिनी जीवन, आपलं काम, आपलं शरीर

0: त्यामुळे आपलं दैनंदिनी जीवन, आपलं काम, आपलं शरीर अफेक्ट होतं. तर तो एक व्यसन म्हणजे एक मानसिक आजार बनतो. आपण जसं बघितलं की व्यसनांमध्ये दारू, तंबाखू, सिगरेट ही आपले नेहमीचे आपण जे बघतो, पण आजकाल नवीन नवीन पिढीमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये नवीन गांजा, वीड, MD, मेफेट्रोन असे केमिकल स्टिम्युलंटचे सुद्धा व्यसनं वाढत चालली. आणि हे सगळे आजार जे आहे, ही जी सगळी व्यसनं असतात, जेव्हा कधी ते आपल्या हाताबाहेर जातात, आपला ताबा सुटतो, आपण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, त्याची आपल्या मनावर शरीरावर परिणाम व्हायला लागतात, आपल्या पैशा फायनान्सेसवर परिणाम व्हायला लागतात, तेव्हा ते मानसिक आजारमध्ये कन्वर्ट होतात.
1: मानसिक आजार असतो म्हणून व्यसनं जडतात की व्यसनं वाढली म्हणून मानसिक आजार होतो?
0: आता याच्यात दोन बाजू आहे. एक, एखाद्या व्यक्ती खूप डिप्रेशनमध्ये असेल किंवा अँझायटीमध्ये असेल, तर काय होतं, या व्यसनांनी ना थोड्या वेळासाठी आपण त्याला विसरून जातो.
1: बरोबर.
0: आणि मग काय होतं, सुरुवातीला आपण ते विसरायला करतो, मग कधी कधी मजा म्हणून करतो, मग हळूहळू शरीर त्याच्यावर डिपेंड व्हायला लागतं. मग एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला ते शरीर मागत राहतं की मला आता सिगरेट हवी, मला आता दारू हवी, त्याला आपण डिपेंडन्स असं म्हणतो. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त शरीर कामच करत नाही, मन कामच करत नाही, आणि मग तो एक अल्कोहोल डिपेंडन्स किंवा निकोटीन डिपेंडन्स किंवा कोणताही सबस्टन्स डिपेंडन्स आजार बनतो. विड्रॉल फीचरमध्ये शरीर जे आहे ते थरकाप व्हायला लागतो, धडधड व्हायला लागतं, बेचेन होतं, चिडचिड होतं, मनात सतत तेच ते विषय चालू असतो, मला कसं व्यसन भेटेल, व्यसन भेटेल, ते डिपेंडन्स. आणि जेव्हा कधी एखादं व्यसन नाही भेटलं तर शरीर विड्रॉलमध्ये जातं. त्याच्यात मग तुम्ही बघितलं असेल की ती व्यक्ती व्यसन भेटत नाही म्हणून खूप वेड्यासारखी वागायला लागते, बेचैन होते, झोपच लागत नाही, भासही होता कधी कधी. ते सगळे व्यसनांचे प्रकार आणि आजार आहेत आणि प्रत्येक व्यसनात होतात.
1: आपण चर्चा पुढे नेऊया, त्याआधी एक कॉल आलाय. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मॅडम, मला असं विचारायचं होतं की जो हा मानसिक आजार जो होतो आहे हा हा कोणाला रागवल्याने तो दिवसभर विचार राहतो, त्याच्याने तो आजार होतो, की कोणाला आपण खूप चांगलं प्रेमानं बोललं आणि त्याने ऐकलं नाही आपलं, किंवा तो आपल्याला उलट सीधा सवाल केला आणि मग आपल्याला तो दिवसभर तो विचार राहतो, त्याच्यानं असा आजार होतो का, मानसिक आजार?
1: तुमचं नाव सांगता का?
2: हो, माझं नाव अनिल गजघाटे, मी खामळ्यावरून बोलतो.
1: बरं बरं.
0: तर जसं तुम्ही सांगितलं की कोणाला रागवल्यामुळे किंवा कोणावर जास्त प्रेम केल्यामुळे मानसिक आजार होतात का, तर असं नाही आहे. बघा, जसं कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये दोन व्यक्ती जेव्हा बोलतात तर राग असतोच, प्रेम हे असतंच. आता रागवल्याने आणि प्रेमाने जर आजार झाले असते तर आपण सगळेच मानसिक आजार झाले असतो, असं नसतं. जेव्हा कधी एखादा विचार माझ्या डोक्यात वारंवार फिरतो, एखादी चिंता माझ्या डोक्यात वारंवार फिरते, त्याचं सोल्युशन निघतच नाही आणि त्याच्यामुळे मग माझी कामं बंद पडतात, किंवा खूपदा काय होतं, जेव्हा विचार येतात ना शरीरावर परिणाम व्हायला लागतात, म्हणजे चिंतेमुळे धडधड होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, थरकाप होतो, खूपदा अशी दिसतं की पोटावर परिणाम होतात, म्हणजे त्यांना लूज मोशन व्हायला लागतात, वारंवार लघवी यायला लागते आणि त्यांना काही कारणच कळत नाही. तर जेव्हा कधी हे जे विचार आहे अति होतात, त्याचा शरीरावर परिणाम व्हायला होतो, तेव्हा आपण त्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतो. कधी कधी तर असंही बघितलं की अँझायटी एवढी वाढते की तेव्हा आहे ना त्या व्यक्तीला श्वासच घेता येत नाही, असं वाटतं की आता मला हार्ट अटॅक येतो की काय. आणि मग ते दवाखान्यात जातात, ECG होतात, त्यांचे इको होतात, सगळं नॉर्मल, ब्लड प्रेशर वाढलं असतं, हार्ट रेट वाढलेला असतो, पण हृदय एकदम ठीक असतं. तर खूपदा ही मानसिक अँझायटी डिसऑर्डर, पॅनिक अटॅक आपल्या हृदयविकारासारखे सुद्धा दिसतात आणि त्याचा तपास केला तर सगळं नॉर्मल असतं, असंही हे आजार असतात. पण रागवल्याने किंवा प्रेमाने मानसिक आजार हे काही होत नाही.
1: बरोबर. श्रोते हो, आपण ऐकता हात मनस्पर्श, माइंड वेलनेस सेंटर, लक्ष्मीनगर, नागपूर. हॅलो डॉक्टर, हलाईव फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत डॉक्टर मोसम फिरके. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067252601 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. एक कॉल आलाय, तो घेऊया. हॅलो.
3: हॅलो मॅडम, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
3: मी कुमार गौरव इंदूरकर, तालुका चिमूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर इथून बोलतो मॅडम.
1: हो हो, बोला, विचारा प्रश्न.
3: मैडम

0: बुजुर्ग लोक असतात ते ज्यांना जास्त चीड येत असते, आपण काही बोलला तर ते आपलं ऐकून पण घेत नाही, तर हे मानसिक आजाराचं काही लक्षण आहे का? म्हणजे त्याला चीड पैदा खूप येत असतो.
1: बरं,
0: याच्याबद्दल थोडस सांगा.
1: जे तुम्ही म्हातारे लोक असतात त्यांच्याबद्दल विचारताय बरोबर,
2: मला वाटतं त्यांचा संपर्क नाही.
1: ठीक आहे, तर काय होतं जेव्हा जेव्हा आपलं शरीर वय वाढतं त्याच्या हिशोबाने आपलं शरीरही वाढतं आणि त्याचप्रकारे आपलं मेंदू सुद्धा थकायला लागतो. आपण बघितलं असेल की वयानुसार हृदय कमजोर पडते, किडनी कमजोर पडते, तसं मेंदू पण कमजोर पडतो. 60 नंतर मेंदूची कमजोरी वाढत जाते. आता काय होतं हे याला अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया असं म्हणतात. याच्यामध्ये ना व्यक्ती फार चिडचिडा होतो, ते विसरायला लागतात. म्हणजे त्यांना चहाही दिला तर मला चहा दिलाच नाही, किंवा जेवणही दिलं तर मला जेवायला दिलंच नाही, वस्तू विसरून जातील, गोष्टी कुठे ठेवल्या विसरतील. मग त्यांना काय वाटतं ही लोक देत नाही तर त्यांना वाटतं ही सगळी लोक माझी काळजीच घेत नाही, किंवा खूपदा त्यांना असं वाटतं की माझ्या विरुद्धच आहे. आणि यांना आहे ना खूपदा काय होतं की भास सुद्धा होतात.
2: बर,
1: वय जेव्हा खूप वय वाढतं तेव्हा असं वाटतं बाहेर कोणी बसलेलं आहे, गावाकडची लोक आलेली आहे, जी हयातच नाही, जी आता मृत झाली आहे, त्यांचे आवाज येतात. हे सगळे जे आजार आहे ना, हे जे सगळे लक्षण आहे डिमेन्शियाचे आहे. डिमेन्शिया म्हणजे आपला मेंदू थकतो, त्याचं वय होतं म्हणतो, अशी लक्षणं येतात. बरं, याच्यावर काही उपाय आहे का? तर डिमेन्शियाचा असा मुळापासून उपाय नाही, पण हे जे लक्षणं आहे चिडचिडपणा, विसरभोळेपणा, किंवा मग झोप न लागणे, खूप आक्राड विक्राड होणे, खूप हट्टी होणं, हे कमी होऊ शकतं औषधांनी.
2: बरोबर,
1: पण डिमेन्शियाचा उपाय नाही. जसं वयाचा उपाय नाही, वय वाढणारं वय आपण थांबू शकत नाही, तसं डिमेन्शियाचाही उपाय नाही, पण त्याची लक्षणं आपण औषधांनी कंट्रोल करू शकतो.
2: बरोबर. आता अनायसे हा विषय निघालाच आहे, तर आपण थोडंसं वयानुसार कुठले मानसिक आजार होतात याविषयी थोडंसं बोलूया. तरुण वयात किंवा मधल्या वयामध्ये जेव्हा म्हणजे जबाबदाऱ्या संसाराच्या असतात त्या वयातले मानसिक आजार, आणि मग ज्येष्ठ वयातले तर आपण सांगितलेच.
1: लहानपणी सगळ्यात कॉमन आजार जे दिसून येतात ते युजली खूप अतिचंचलता आणि ऑटिझम, स्वमग्नता. नंतर जी शाळेतली मुलं असतात त्यांना खूपदा लिहिणे वाचणे याचे त्रास, त्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो. अँझायटी, डिप्रेशन आता तो कोणत्याही वयात दिसू शकतो, म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून 8 वर्षापासून ते वयाच्या 70-80 पर्यंत आपल्याला दिसू शकतं. विशीमध्ये स्किझोफ्रेनिया, नंतर बायपोलार, ओसीडी यांची सुरुवात होते, आणि विशीपासून ते आपल्या आयुष्यभर.
2: या आजारांविषयी आपण थोडं विस्ताराने बोलूया. त्याआधी एक कॉल आलाय. हॅलो.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: हॅलो.
2: बोला बोला, नाव सांगा.
3: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
3: नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार.
3: हा, माझा प्रश्न असा आहे की जसा मी हंसराज म्हणून बोलतो नागपूरवरून, हा माझा प्रश्न असा आहे की जसा म्हणजे कोणाला म्हणजे घरी म्हणजे असं डोलतात किंवा असं म्हणजे फॅमिली दाखवत म्हणजे काहीतरी म्हणजे असं बिमारी आहे काय आहे, परंतु मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांना असं म्हणजे कोणत्या देवा धर्मामध्ये म्हणजे असं अंग डोलतो किंवा गडबडे लोडतात असे असे, त्यांना का मानसिक आजार राहतो का?
1: आता याला आहे ना एक कन्व्हर्जन डिसऑर्डर असं म्हणतात. आपण जुन्या काळामध्ये बघायचो अंगात येते देवी येते असं म्हणायचे बरोबर, आणि मंदिरात नेलं की ते ठीक व्हायचे. बेसिकली याचा मूड जो असतो तो मनातले खूप सारे गोंधळ असतो. आता जसं मोबाईल आहे ते खूप ओव्हरलोड झाला की हँग होतो ना, तसंच मेंदूमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाले तर मेंदू पण हँग होतं. आणि मग आपल्या जे रूढी आहे, आपला जो समाज आहे, आपलं जे घडणवळण झालंय त्या हिशोबाने मग देव येणे देवी येणे हे लक्षणं दिसतं. पण हा मानसिक आजारच असतो, त्याच्या मागे खूप सारे वैचारिक प्रॉब्लेम, भावनिक प्रॉब्लेम असतात. तर हे सुद्धा आपण जर त्याला प्रॉपर ट्रीट केलं तर हे ठीक होणारे असतात, पण हा एक मानसिक आजाराचंच लक्षण आहे.
2: बरं, आपण तरुण वयातल्या मानसिक आजारांविषयी बोलत होतो.
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे की तरुण वयामध्ये स्किझोफ्रेनिया, ओसीडी
2: म्हणजे काय असतं स्किझोफ्रेनिया?
1: स्किझोफ्रेनिया म्हणजे जिथे ना वहम होतो आपल्याला, म्हणजे सगळी लोक माझ्या विरुद्ध आहे किंवा भास होतात. आता जसं आपण बोलतोय रेडिओवर आपला आवाज लोकांना जातोय आणि हा आवाज सगळ्यांना जातोय, पण काही लोकांना असं वाटतं की कोणीतरी मला आवाज देतोय, कोणीतरी माझ्याशी बोलतोय, पण हे फक्त त्यालाच येतं, बाकीच्यांना ऐकूच येत नाही. आणि हे युजली खूप विरोधात्मक असतं, म्हणजे निगेटिव्ह, मारून टाकू, शिवीगाड असे आवाज येतात, आणि मग त्यांना सगळ्यांना

0: असंश होतो की सगळे विरुद्ध आहे, मारतील मला, मग ते एकटे राहायला लागतात, व्हायलंट होतात. हा स्किझोफ्रेनिया विशेष सुरुवात होते.
1: सर आणखी एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हा बोला
2: मॅडम. नमस्कार, मला सरांना प्रश्न विचारायचा.
1: हो हो विचारा, नाव सांगा तुमचं आणि प्रश्न विचारा.
2: मी आम्रपाली बोलते.
1: बर बोला.
2: झिंगाबाई टाकलीहून.
1: हो हो विचारा प्रश्न.
2: हॅलो.
1: हा बोला, आवाज येतोय, प्रश्न विचारा.
2: हॅपी डॉक्टर्स डे सर.
0: थँक्यू. बोला.
2: मी हे विचारत होती की आता जे जनरेशन सुरू आहे, जशी आता शाळेचे लेकरं आहेत, ते आहेत, तसे लेकरांना आपण रागवलं तर ते एकदम हे टेन्शन घेऊन घेतात की मला कसं का बोलतात, दुसऱ्या लेकरांना नाही म्हणतात, तर त्याच्यावरही काही परिणाम होतोय का?
0: ओके, बघा कसं आहे की आपण आई वडील म्हणून मुलांना हे सवयी लावणं हे महत्वाचंच आहे. हे बरोबर, हे चूक, आता हे तुला देण्यात येणार, हे नाही देणार, हे गरजेचं आहे. आपण सगळ्याच मुलांना जर हट्ट पुरवले तर काय होईल, ते बिघडून जातील. पण काय होतं की मुलं अवतीभोवती जग बघतात, त्यांना दिसतं की माझ्या शाळेतल्या मित्रांकडे मोबाईल आहे, माझ्या मित्रांकडे गाडी आहे किंवा ह्या वस्तू आहे, मग ते हट्ट करतात. पण आता होतं काय की हे हट्ट जेव्हा होतात ना, आपल्याला पूर्णचे पूर्ण हट्ट पुरवणे गरजेचं नाही आहे.
1: बरोबर.
0: मी तर म्हणेल की चार हट्ट करत असतील ना, तीन तुम्ही पूर्ण करू नका, एक पूर्ण करा. कारण की तीन जे असतात ना ते गरजेचे नसतात आणि एक असतो तो गरजेचा आहे. आणि याच्यातही काय व्हायला पाहिजे की आपल्याला मुलांना हे शिकवायचंय की प्रत्येक गोष्ट तुला अशीच नाही भेटणार. म्हणजे जरी माझ्याकडे पैसे असले, मी देऊ शकत असलो, पण प्रत्येक गोष्ट मी असंच दिलं तर त्याला महत्वच राहणार नाही.
1: बरोबर.
0: मग पुढे काय होतं, हे मुलं जेव्हा भेटत नाही ना खूप हट्टी बनतात. सुरुवातीला मागतील, नाही भेटलं रडतील, मग नाही भेटलं तर हातपाय आपटतील, नाही तर मग फेकफाक करतील. तर हे त्यांचं वाढत जातं आणि हे कधीपर्यंत वाढतं जोवर त्यांना माहिती आहे की मला ही गोष्ट भेटणार आहे. आणि हा हट्टीपणा जर अति असेल, कधी कधी असं बघण्यात येतं की या हट्टापैकी मुलं जीव देतात.
1: हो.
0: आपण न्यूज पेपर मध्ये वाचतो, याचा अर्थ कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे मुलांमध्ये, आई वडिलांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. तर याच्यावरही लक्ष देणे गरजेचं आहे. असाच हट्ट राहिला तर पुढे जाऊन त्यांना फार त्रास होऊ शकतो. आयुष्यात नकारात्मकता पचवण्याची ताकदच राहणार. मग आपण जे बघतो की छोट्या छोट्या नकारांमुळे लोक एकदम सुसायडल होऊन जातात, तर हे सगळे आजारच आहे.
1: बरोबर. आणि त्याची सुरुवात बालवयात होते असं आपल्याला म्हणता येईल. एक कॉल आलाय. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: डॉक्टर्स बोलतायत का?
1: हा बोल, नाव सांगा, प्रश्न विचारा तुमचा.
3: मॅडम मी नागपूरवरनं बोलतोय, सुभाष झाडे. मला एक प्रश्न करायचा होता.
1: बोला ना.
3: हॅलो.
1: बोला बोला, आवाज येतोय. बोला.
3: हा मी नागपूरवरनं सुभाष झाडे बोलतोय.
1: हो हो प्रश्न विचारा.
3: प्रश्न असा होता मॅडम की ऍक्च्युली जसं पेशंटला स्वप्न वगैरे दिसतात, तर हा मानसिक आजार असू शकतो का?
0: बरं बरं. स्वप्न दिसणं हे काही मानसिक आजार नाही. स्वप्न दिसणं म्हणजे आपण दिवसभर जे विचार करतो ना, त्याचं कन्सॉलिडेशन असतं. म्हणजे आज मी दिवसभर जे केलं ते मेंदू प्रोसेस करतं आणि त्या प्रोसेसिंग मध्ये शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म मेमरी मध्ये कन्व्हर्ट होते. यामध्ये मग ते दिसतात. स्वप्न कशी असतात, जशी आपण विचार केले तशी नाही दिसत, बहुरूपी असतात.
1: बरं.
0: घडलं एका रूपात, दिसतं दुसऱ्या रूपात. आणि स्वप्नांचा कोणताही एक टप्पा एका गोष्टीला घेऊन नसतो, चार पाच गोष्टींची खिचडी असते.
1: अच्छा.
0: पण हे काही आजार नाही. आणि स्वप्न खूप जास्त येणं याच्यामुळे खूपदा काय होतं की झोप बरोबर होत नाही आणि मग त्यांनी दिनचर्या खराब होते. तर खूपदा असं म्हणजे एक ऑब्झर्वेशन असतं की ज्यांना खूप जास्त स्वप्न येतात त्याच्यामुळे झोप बरोबर होत नाही, दुसरा दिवस खराब जातो. याचा अर्थ कुठेतरी दिवसा त्यांचे विचार जास्त आहे, कुठेतरी खूप स्ट्रेसमध्ये आहे, कुठेतरी अँग्झायटीमध्ये आहे. तर असं होत असेल की स्वप्न खूप जास्त होऊन त्यांची दिनचर्या खराब होते, मग बघायला हवं की त्यांना अँग्झायटी आहे का, त्यांना डिप्रेशन आहे का. व्यसन, संध्याकाळच्या व्यसनांमुळे सुद्धा झोप खराब होते.
1: बरोबर.
0: खूपदा माइंड ओव्हर ऍक्टिव्ह होतं, ते सुद्धा कारण आपल्याला शोधायला पाहिजे.
1: बरोबर. श्रोते हो, आपण ऐकता आहात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहे डॉक्टर मोसम फिरके. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

0: आमचे फोन नंबर्स 9400607 2560101 आणि 2529966 नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. पुढचा कॉल घेऊया. हॅलो हॅलो हॅलो
1: हॅलो.
0: हा बोला.
1: नमस्ते मॅडम, माझ्या सरांना हा प्रश्न आहे
0: हा
1: की माझी मुलगी प्री मॅच्युअर आहे आणि तिला लर्निंग डिसऑर्डर आहे, तर हा ट्रीटमेंट घेऊनच आजार बरा होऊ शकतो की त्याच्या वयानुसार तिच्या वयानुसार तो बरा होईल? आणि दुसरी गोष्ट प्रश्न हा आहे की माझी मुलगी एकटी असेल, खेळत जरी तरी ती बडबड करते, असं का बरं?
0: तिचं वय काय आहे?
1: 12 वर्ष.
2: बघा, प्रीमॅच्युअर असणं म्हणजे त्याच्यामुळे ना काही लक्षणं येऊ शकतात, आपली डेव्हलपमेंट, आपले माइलस्टोनमध्ये फरक पडतो. आपण प्रत्येक प्रीमॅच्युअर मुलगी किंवा मूल हे त्याला काही आजारच होईल असं काही गरजेचं नाही. प्रीमॅच्युरिटीनंतर समजा त्याला फिट येत असेल, बेशुद्ध पडत असेल किंवा त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं असेल, त्याची सगळी डेव्हलपमेंट स्लो होत असेल, तर ही लक्षणं कदाचित आपल्याला त्रासाकडे नेऊ शकतात. राहिला प्रश्न लर्निंग डिसऑर्डर. लर्निंग डिसऑर्डर म्हणजे त्यांना काय होतं, वाचायला त्रास होतो, वाचलं समजत नाही, आता डोक्यात काही येते, लिहिता जमत नाही, राईट. पण याला ना आपण आजार नाही म्हणत, डिसऑर्डर नाही म्हणत, हे डिसबिलिटी आहे.
0: अच्छा.
2: म्हणजे ही व्यक्ती, ही मुलं आयक्यूच्या दृष्टीने एकदम नॉर्मल असतात, त्यांची बुद्धी एकदम चांगली असते, फक्त त्यांना लिहिण्या वाचण्यामध्ये त्रास असतो. आता याच्यात करता काय की 8वी नंतर या मुलांचं असेसमेंट होतं आणि हे डिसेबिलिटी जर 40%पेक्षा जास्त असेल त्यांचं सर्टिफिकेशन बनतं की यांना डिसेबिलिटी आहे. आणि त्यांना मग समजा लिहायला त्रास असेल, वाचायला, तर यांना परीक्षेमध्ये, 10वीच्या परीक्षेमध्ये काही वेळ जास्त देण्यात येतो, कधी अर्धा तास, कधी पाऊण तास. गणित डिसकॅल्क्युलिया जे म्हणतो, त्यांना गणित जमत नाही, बुद्धी नॉर्मल आहे पण गणित नाही जमत, तर त्यांना खूपदा एक्सेप्शन दिलं जातं, गणित विषय सोडून दुसरा विषय दिला जातो. पण हा डिसेबिलिटीचा प्रकार आहे, हा डिसऑर्डर नाही. डिसेबिलिटी म्हणजे एखादं गोष्टीमध्ये आपण मागे आहोत.
0: बरोबर. आपण मगाशी तरुणांमधले मानसिक आजार याविषयी बोलत होतो आणि मला वाटतं तरुण वय हेच व्यसनांकडे जाण्याचं आहे, त्यामुळे त्या मानसिक आजारांवर आपण प्रकाश टाकूया.
2: आपण जसं स्किझोफ्रेनिया बद्दल बोललो तसं एक ओसीडी पण असतो, हा स्पेसिफिकली 20वी मध्ये सुरू होतो. काय होतं, यांना विचार येतो की माझा हात घाण आहे किंवा हे लॉक लागलंच नाही किंवा ही वस्तू बरोबरच नाही, आणि तो विचार त्यांना माहिती असतो की चूक आहे, हात धुतलाय, स्वच्छ आहे, तरी तो विचार येतो आणि तो त्यांना का डिस्टर्ब करतो. मग त्यांना अँग्झायटी होते, बेचैन होतात, मग ते वारंवार हात धुतात. तुम्ही बघितलं असेल काही लोक असतात खूप स्वच्छता करत असतात, स्वच्छालाही स्वच्छ करतात, चेक केलं लॉक, जे लॉक आहे त्यालाही चेक करत बसतात, किंवा त्याच्यामुळे काय होतं ते खूप स्लो होऊन जातात. बाकी लोक जे कामं अर्ध्या तासात करतात त्यांना 2-2 तास लागून जातात. हा ओसीडी झाला आणि हा सुद्धा आहे ना 20वी मध्ये सुरू होतो. ओसीडीची खासी म्हणजे विशेषता अशी आहे की ही लोकांना असं वाटते हे काय मी करतोय, म्हणजे जे लोक करते मला नाही जमत आहे ते सांगतच नाही, आणि हे 5-5 वर्ष झाल्यावर कुठेतरी हे ओपन अप होताना आजार म्हणजे उपचारासाठी येतात. आणि ओसीडी जो आजार आहे तोही ट्रीटेबल आहे, क्युरेबल नाही म्हणू शकत, मुळापासून जात नाही, पण हा याची अँग्झायटी कमी होऊ शकते, याच्यात आपण कोपिंग स्किल डेव्हलप करू शकतो आणि हे सगळं जो त्रास आहे स्वच्छतेचा किंवा चेकिंगचा, ऑर्डरचा, हा कमी होऊ शकतो.
0: बरं, हे दोन प्रामुख्याने आपल्याला तरुण वयामध्ये दिसतात. या व्यतिरिक्त काही
2: अजून व्यसन जसं तुम्ही म्हटलं, राईट, काय होतं की मग आजकाल खूप कमी वयात व्यसन सुरू झालीत, म्हणजे 12 वर्ष 10 वर्ष या वयातली मुलांच्या हातात सुद्धा कधी कधी सिगरेट दिसते, कधी कधी दारू दिसते. आणि जेवढ्या लवकर एखादी व्यक्ती व्यसन करेल तेवढं जास्त चान्स आहे की ती व्यक्ती व्यसनाधीन होईल.
0: बरोबर.
2: म्हणून आपल्या सरकारचा नियम आहे की 21 वर्षाच्या अगोदर कोणाच्या हातात दारू द्यायला नको, राईट. ते का बरं, कारण की जेवढ्या उशीर आपण हे करू तेवढं व्यसन कमी. आणि काय होतं, हे वय जे आहे ते डेव्हलपमेंटचं आहे, एज्युकेशनचं आहे, करिअर बनवण्याचं आहे, आपले काही आयुष्य बनवण्याचं आहे, आणि या वयामध्येच जर व्यसन आली तर यांनी ऑब्व्हियसली ही जी प्रोसेस आहे डिले होईल, ती मुलं अभ्यास नाही करू शकणार, त्यांचं अकॅडमिक्स ठीक नाही राहणार, प्रगती नाही होणार. तर हा एक खूप मोठा भाग आहे जो मानसिक आजारामध्ये येतो आणि तरुण पिढीमध्ये खूप प्रामुख्याने दिसतो.
0: एक कॉल आलाय. हॅलो.

0: हेलो,
1: हेलो, गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग सर.
0: गुड
1: मैं
0: मॉर्निंग
1: अमरजीत सिंह बरान, लश्करी बाग, नागपुर से. सर,
0: जी,
1: मेरा
0: कहिए.
1: एक सिंपल क्वेश्चन है कि ये जो ओवर थिंकिंग जो होती, क्या ये कोई मेंटल प्रॉब्लम है या इशू है? मतलब ये क्या है, इसको हम कहेंगे? क्योंकि सर, जो अपना जो माइंड होता है इंसान का, इसमें 24/7 तो मतलब थॉट बनते रहेंगे, चाहे पॉजिटिव हो या नेगेटिव. तो ये कैसे डिसाइड करेंगे कि हमें
0: हाँ,
1: मतलब कोई ट्रीटमेंट या कोई काउंसलिंग वगैरह की जरूरत है? मतलब इस
0: ठीक
1: पर सर
0: है.
1: आप क्या कहेंगे सर? थैंक
0: देखिए,
1: यू.
0: मैं इसको एक आसान से उदाहरण से बताना चाहूँगा. जैसे नमक है, खाने में नमक ना हो तो खाना
1: जी
0: बहुत खा नहीं पाएंगे, और ज़्यादा हो जाएगा तो भी नहीं खा पाएंगे. ओवर थिंकिंग थिंकिंग भी वैसे ही है. कोई इंसान बिल्कुल ना सोचे तो लाइफ में पीछे पड़ जाएगा, बहुत ज़्यादा सोचे तो भी पीछे पड़ जाएगा. जब भी हमें ऐसे लगता है कि थिंकिंग बहुत ज़्यादा हो रही है, ज़रूरत से ज़्यादा है, जिससे हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहा है, और वो हमारे दिमाग को इतना ऑक्यूपाई कर रही है कि हमारी फंक्शनैलिटी, काम करने की ताकत कम हो रही है, तो ये प्रॉब्लम है. इसको एंग्जाइटी में हम देख सकते हैं. ओवर थिंकिंग के साथ साथ अगर बॉडी रिएक्ट कर रही है, आपकी स्लीप, नींद खराब है, तो वो एंग्जाइटी भी हो सकती है.
1: जी. आणि जसं आपण म्हणालात की लहान वयात अलीकडे आपल्याला व्यसनं
0: हो
1: जाणवायला लागली, आणि हे मानसिक आजार आहे, एन्झायटी आहे, किंवा स्वतःला प्रूव्ह करण्याचं जे अलीकडे मुलांवरती प्रेशर आहे त्याचा पण तो परिणाम आहे. तर हे या सगळ्यामध्ये उपचार कसे काम करतात?
0: बरोबर. कसं आहे की लहान मुलं जे व्यसनाधीन दिसत आहे आपल्याला, सगळ्यात पहिले हे बघायला पाहिजे की ते का बरं व्यसनांमध्ये गेले. क्युरिओसिटी, खूपदा क्युरिओसिटी असते त्या वयातली की मला करून बघायचे. बाकी मुलं करतात आपल्या पिक्चरमध्ये, मूवीजमध्ये, इव्हन आपल्या टी व्हीमध्ये सगळी हिरो हिरोईन व्यसनं करताना दाखवतात, क्युरिओसिटी. दुसरं असं होऊ शकतं की त्यांना काहीतरी खूप स्ट्रेस आहे किंवा प्रेशर, जसं तुम्ही म्हटलं प्रूव्ह करण्याचं प्रेशर. 10वी 12वीतल्या मुलांना आजकाल खूप प्रेशर आहे प्रूव्ह करण्यासाठी, मार्क आणण्यासाठी, त्याच्यामुळेही व्यसनं असू शकतात. उपचार आहेत. आपण जर समजा त्या मुलाला खूप स्ट्रेस असेल, आपण त्याला समुपदेशन करू शकलो, किंवा गरज पडली तो डिपेंडन्समध्ये किंवा विड्रॉलमध्ये असेल तर त्याचा औषध उपचार करू शकलो, तर हे सगळं ठीक होऊ शकतं. आणि समुपदेशन खूप महत्त्वाचं. लहान मुलांमध्ये जिथे व्यसनं दिसतात तिथे त्यांना बोलण्याची गरज आहे, काय होतं आहे, का बरं ते दारूचा किंवा सिगरेटचा आधार घेत आहे, हे समजून घेणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर. बरेचदा असं होतं की एखाद्याला ब्लड प्रेशर आहे किंवा एखाद्याला मधुमेह आहे, ती व्यक्ती ते ॲक्सेप्ट करते आणि डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाते, पण मानसिक आजार आहे तुला आणि म्हणून तुला डॉक्टरांकडे जायचं आहे, ही कन्सेप्ट, ही संकल्पना आजही मान्य होत नाही. आणि मग डॉक्टरांकडे जायला तो रुग्ण, ती व्यक्ती नकार देते. याविषयी आपण काय सांगाल?
0: मन आणि मी हे समीकरण खूप घट्ट आहे. म्हणजे बघा, माझा पाय तुटला, फ्रॅक्चर झालं, तर मी असं नाही वाटत की मी तुटलो. पण जेव्हा मन, मनाबद्दल आपण बोलतो, मन खचतं तर मी खचलो असं म्हणतो. आता याच्यात काय होतं की जसं आपण हे समीकरण बनवलं, मन म्हणजेच मी, राईट, तर हे चूक आहे कुठंतरी. जसं हृदय माझं एक अवयव आहे, हाड माझं अवयव आहे, लिव्हर माझं अवयव आहे, तसं मन पण आहे. बाकी गोष्टींना जसं त्रास होऊ शकतो, तुटू शकता, किंवा त्यांना आजार होऊ शकतो, तसं मनालाही होऊ शकतो. आपण जर त्या मनाला एक अवयव म्हणून बघू शकलो आणि अवयव आहे तर तो आजारी पडू शकतो, थकू शकतो, असं बघू शकलो, तर मग डॉक्टरकडे जाणं सोपं आहे. पण मन कमकुवत झालं, म्हणजे मी कमकुवत झालो किंवा मीच एक कमकुवत व्यक्ती आहे असं म्हटलं, तर मग कोणीच मदत घेणार नाही.
1: बरोबर.
0: कारण की तिथे येतं जजमेंट. लोक आहे ना, मग मला तसं जज करतात. घरच्यांना सांगा ना तुम्ही की मला खूप ओव्हर थिंकिंग होते, डिप्रेशन होते, तर पहिलं वाक्य असतं तू खूप विचार करू नकोस, असं सांगतात. जसं की विचार आपल्या हातातच आहे की स्विच ऑफ बटन आहे, बटन दाबलं चालू, बटन बंद केलं, पण असं होत नाही ना, ते आपल्या हातातच नसतं.
1: खरे. पण जसं म्हणजे या ताप आला आपल्याला, ते आपल्याला दिसत आहे, ते लक्षण आहे म्हणजे झालेलं, तसं स्वतःच स्वतःला लक्षात यावं की आपल्याला कुठला तरी मानसिक आजार झाला, याची काय लक्षणं आपल्याला सांगता येतील? म्हणजे ढोबळमानाने
0: बघा कसं आहे
1: सर, त्याआधी एक कॉल आला. हॅलो.
2: हा हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार
2: सर, मी तुमचा एक रेग्युलर श्रोता लीलाधर चोपडे बोलतोय कारंजावरनं.
0: हा बोला
2: सर. एक नवीन फॅड बघतोय आता, म्हणजे मुलं काय करतायत की बरेचसे कॉलेज कुमार मुलं, म्हणजे 9व्या 10व्या वर्षापासूनची मुलं सिगारेट मधून भरून गांजा प्यायला लागले आहे. आणि काही तर मुलं अशा आहेत की त्यांच्या

0: जी मुली असतात त्यांना एक कष्टर मारून बघ किती मजा येतो. हे जे खेळ आता सुरू झालाय आजकाल म्हणजे हे गांजा कधी कधी दारूपेक्षाही भयानक वाटतो, तर याच्यावर आपण काय मार्गदर्शन करा खास करून पालकांना आणि मुलांना?
1: आपण ॲज अ पालक यांना लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपली मुलं काय करताय, काय होतं की मुलं आहे ना आजकाल सगळ्यांचे सेपरेट रूम बनायला लागले, मुलांचे सेपरेट रूम असतात, पण त्या रूमच्या आतमध्ये काय चाललं आहे, मूल बाहेर जातं, किती वेळ बाहेर राहतं, कोणाला भेटतंय, तो पैसे कुठं खर्च करतोय, काही व्यसनं करतोय का, करतोय तर का करतोय, हे बघणं गरजेचं आहे. आणि काय होतं की तुम्ही जसं सांगितलं की पियर प्रेशर असतं, बाकी मुलं करताय म्हणून मुलं करताय, किंवा माझी मैत्रीण करते किंवा मित्र करते म्हणून पार्टनर करायला लागतो, तर हे प्रेशर मुलांनी समजून घेणं गरजेचं आहे की तो करतोय म्हणून मी करावं असं गरजेचं नाही. आता समजा एखादा विहिरीत उडी मारतो म्हणून आपणही थोडी मारतो, पण काय होतं याच्यात खूप मोठा ना मीडियाचा रोल आहे. आजकाल कोणत्याही पिक्चरमध्ये बर्थडे पार्टी सक्सेस म्हणजे व्यसनच दाखवतात, आपण बघतो पिक्चरमध्ये असंच दाखवतात. तर समाजामध्ये सामाजिक माध्यमांमध्ये पिक्चरमध्ये हे सगळं इतकं वाढत चाललंय की ते नॉर्मलाइज वाटायला लागलंय, दारू पिणे सिगरेट पिणे नॉर्मल वाटायला लागले. आणि हे कुठेतरी समाजामध्ये बदलणे फार आवश्यक आहे, आता आपली पूर्ण पिढी जी आहे ती व्यसनांच्या विळख्यात अडकून जाईल.
2: अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की याच्यात कुटुंबाची आणि समाजाची भूमिका खूप मोठी आहे. तर सगळ्यात आधी समाज तर नंतर आहे, कुटुंबियांनी आपल्या अशा मानसिक रुग्ण झालेल्या आपल्या घरातल्या व्यक्तीची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याला कसं सावरलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करा.
1: सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्याला मानसिक त्रास होतोय ना तर आपण पहिले स्वीकार करायला पाहिजे
2: कुटुंबियांनी.
1: हा स्वीकृतीच नाही आहे, माझं मूल, माझा नवरा, माझी आई किंवा माझं भाऊ बहीण यांना डिप्रेशन होऊ शकतं, यांना ओसीडी होऊ शकतं, अँग्झायटी, हेच स्वीकार करत नाही. आपण असाच विचार करतो नाही नाही हे असं काही नसतं, छेछे हे असं काही नसतं, का बरं नाही असू शकत, असतं. पेप म्हणजे स्टॅटिस्टिक्स सांगतात की 100 पैकी 10% लोकांना, 20% लोक, आणि शहरी भागामध्ये 30-50% लोकांना मानसिक आजार आहे.
2: शहरामध्ये हे प्रमाण जास्त आहे,
1: स्ट्रेस अँग्झायटी, जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे तिथे खूप जास्त प्रेशर आहे, तिथे 50% आहे, पण त्याला स्वीकृतीच नाही आहे. तर ही स्वीकृती आईवडिलांकडून किंवा कुटुंबामध्ये असेल ना, त्या व्यक्तीला बाहेर निघणं गरजेचं असेल. आता बघा ना, मला जर त्रास होतो तर मी पहिले कोणाकडे बघेल,
2: कुटुंबियांकडे.
1: आणि कुटुंबियांनीच म्हटलं की नाही असं काही नसतं, हे सगळं नाटक आहे, हे तुझ्या मनाचा खेळ आहे, तर कसं होणार आहे. तर कुटुंबाचा रोल खूप महत्वाचा आहे ऍक्सेप्ट करण्यामध्ये, स्वीकृती करण्यामध्ये.
2: हो अगदी बरोबर, खूप मोठा विषय आहे हा. हा असा म्हणजे अर्धा तास बोलून संपणारा नाही आहे, आपण परत कधीतरी यावर नक्की चर्चा करूया. आता मात्र आपल्याला इथे थांबावं लागेल. श्रोते हो, आपण ऐकत होतात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता मानसिक आजार आणि त्यावरील उपचार, आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर मोसम फिरके यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं नंदकिशोर पोकळे आणि विजय वैद्य यांचं, निर्मिती सहाय्य होतं अतुल साखरकर यांचं, सादरकर्ते होते सचिन लाडोळे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर मोसम फिरके यांच्यासह इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय होता मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. तज्ज्ञ होते डॉक्टर मोसम फिरके. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

सावरखेड एक गाव या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांनी गायलेलं, दासू वैद्य यांनी लिहिलेलं आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया देबू चित्रपटासाठी बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत.

नवऱ्यानो यात जेवढी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी।

बन्या बापू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अमित कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत होतं मुरलीधर गोडे यांचं आणि संगीत होतं ऋषिराज यांचं. यानंतर ऐकूया नटरंग चित्रपटातलं हे गीत.

सजा उठी राहत मागे पुढे पाहत जपूनदा फसुन को मोहात सजा उठी राहत मागे पुढे पाहत जपूनदा।

भालू चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. यानंतर ऐकूया आपली माणसं चित्रपटातलं गीत. स्वर उषा

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग जी माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. चित्रपटाचं नाव होतं देवा तुझी सोन्याची जेजुरी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपवित आहोत.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:35 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत विकासवाणी.
1: श्रोते हो नमस्कार. विकासवाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापूर्वक स्वागत. श्रोते हो, अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 80 किलोमीटरवर वसलेला एक तालुका. या प्रदेशाचा ऐतिहासिक प्रवास मध्य भारतातील विशाल प्रदेशांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गोंड आदिवासी राज्यांच्या कथेशी जोडलेला आहे, ज्याची साक्ष अर्जुनी मोरगावपासून 12 किलोमीटर अंतरावर जंगली टेकड्यांमध्ये वसलेला प्रतापगड किल्ला देतो. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, विशेषत भातशेती हा त्याचा मुख्य कणा आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या इटियाडोह धरणाचं विहंगम दृश्य तर अनोख्या वन्यजीव प्रजातींचं आश्रयस्थान असलेलं नवेगाव राष्ट्रीय उद्यान बघण्यासाठी पर्यटकांची अफाट गर्दी इथे नेहमीच होत असते. सोबतच धार्मिक स्थळ प्रतापगड आणि तिबेटी कॅम्प, बंगाली कॅम्प इथं राहणाऱ्या लोकांची संस्कृती पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक आवर्जून या भागाला सहज भेट देत असतात. भौगोलिक संपदेची मुक्त उधळण असणारा हा अर्जुनी मोरगाव तालुका मात्र नक्षलप्रवण भाग असतानाही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ पाहत आहे. तर चला ऐकूया त्यांच्या विकासाची कहाणी विकासवाणी या कार्यक्रमात.

0: आज आपण ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर नंदा लास्कर यांची मोनाली शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. विकासवाणीच्या आजच्या भागात मी मोनाली शिंदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आज आपण आलेलो आहोत ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव इथं. तिथल्या वैद्यकीय अधीक्षिका श्रीमती डॉक्टर नंदा लास्कर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. तर अगदी सुरुवातीला मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू, धन्यवाद.
1: तर अगदी सुरुवातीला सांगा मॅडम, ग्रामीण रुग्णालयामार्फत जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत आरोग्य सोयी सुविधा तुम्ही कशा रीतीने पुरवतात?
2: आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ही स्कीम आहे. त्या स्कीमद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. त्या शस्त्रक्रिया नियमित चालू असतात. तिथे सर्जनची व्यवस्था आहे, ॲनॅसिस्टची व्यवस्था आहे आणि कंटिन्युअस वर्षभरही त्या सुविधा चालू असतात. दुसरं आमच्याकडे रजनिवृत्ती क्लिनिक म्हणजेच मेनोपॉज क्लिनिक दर बुधवारी होत असते. तिथे सर्व रजनिवृत्ती स्त्रिया ज्या असतात त्यांचं संपूर्ण तपासणी केली जाते आणि निदान केले जाते. तसेच काही कॅन्सरची वगैरे शक्यता आहे का ती सुद्धा तपासून सांगितली जाते. नंतर ANC केअर दर सोमवारला होते. तिथे सर्व गरोदर मातांची तपासणी होते. तसेच इथे IPHS सेवा असल्यामुळे इथे दर प्रत्येक आठवड्याला आणि तसेच गरजेनुसार सीझरची सुद्धा व्यवस्था आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती इथे केली जाते आणि प्रसूतीचं प्रमाणसुद्धा आमच्याकडे चांगलं आहे. नंतर इथे लहान मुलांसाठी लसीकरण सत्र दर गुरुवारला केले जाते. ते नियमितपणे होते आणि एकही लाभार्थी सुटल्या जात नाही अशी आम्ही इथे सेवा देतो. तसेच इथे न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. कारण हे नक्षलग्रस्त आणि आदिवासी भाग असल्यामुळे इथे कुपोषित मुलांची सुद्धा संख्या जास्त असल्यामुळे इथे सेंटर आहे आणि आम्ही तिथे आहारतज्ज्ञ वगैरे तिथे अवेलेबल असल्यामुळे चांगल्यात चांगले आम्ही सेवा देतो आणि त्यांचं वजन वाढवून त्यांचा पाठपुरावासुद्धा करतो आणि त्या मुलांना 14 दिवस आमच्याकडे भरती ठेवतो. तसेच त्या 14 दिवस मुलांना आहारतज्ज्ञाद्वारे आहार पुरवला जाते. आणि इथे 30 बेडचं रुग्णालय असल्यामुळे सतत इथे जे फायलेरियाचं प्रमाण आहे ते हायड्रोसिलचे ऑपरेशन प्रत्येक आठवड्याला केले जाते आणि असे या वर्षांमध्ये कमीत कमी पूर्ण टोटल सर्जरीज 53 झालेले आहेत आणि कंटिन्युअस त्या चालूच आहे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत. तसेच इथे हर्नियाचे ऑपरेशनसुद्धा आम्ही करत आहोत. तर ते सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ते सतत चालूच राहते आणि छोट्या मोठ्या ऑपरेशनसुद्धा इथे केले जाते. तसेच इथे IPHSद्वारे बाळरोग तज्ज्ञ नियुक्त केले आहे. तर ते सुद्धा पूर्ण कुपोषित केंद्राचे जे मुलं असतात ते त्याची सुद्धा तपासणी करतात आणि आठवड्यातून 1 दिवस संपूर्ण बालकांची जी आमच्या एरियामध्ये बालकं आहेत 0 ते 12 इयर्सचे त्यांची तपासणी केली जाते. आणि इथे स्टाफ भरपूर असल्यामुळे सगळ्या सुविधा चांगल्या तऱ्हेने दिल्या जातात. इमर्जन्सी सेवा 24 तास इथे दिल्या जाते. सगळेच इथे इमर्जन्सी तपासल्या जातात. इथे रुग्णवाहिका असल्यामुळे ज्या गरजू स्त्रिया येतात जसे गरजू स्त्रियांना आणि लहान मुलांना मोफत सेवा उपलब्ध असतात म्हणजे संदर्भ सेवेसाठी त्या इथे दिल्या जाते आणि संदर्भित केल्या जाते मोफत 102 या गाडीने. तसेच 108 गाडी इथे आहे. त्या गाडीने जे इमर्जन्सी गरीब वगैरे सर्व स्तरातले जे लोक इथे भरती होतात त्यांना संदर्भित करण्यासाठी 108 रुग्णवाहिका सेवा देते. आणि इथला संपूर्ण स्टाफ भरलेला आहे. त्यामुळे इथे NCD सेवासुद्धा NCD म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे 30+ जेवढे इथे रुग्ण येतात त्यांची संपूर्ण तपासणी केली जाते. जसे की हायपरटेन्शन, नंतर ब्लड शुगर, नंतर कोलेस्ट्रॉल किती आहे ते, नंतर लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट. तसेच स्त्रियांमध्ये 30+ ज्याही स्त्रिया इथे येतात त्यांचं VIA केलं जाते. VIA टेस्ट म्हणजेच प्री कॅन्सरस लिजन वगैरे असेल ते आपल्याला डायग्नोज करून जर कॅन्सरची सुरुवात वगैरे असेल तर ते

वेळीच निदान होऊन त्याचा त्वरित उपचार होऊ शकतो आणि जे समोरचे कॉम्प्लिकेशन असतात त्याला आपल्याला प्रतिबंध घालता येते आणि त्याची ट्रीटमेंट वेळीच होऊ शकते असे आमच्याकडे सुविधा दिल्या जाते. तसेच इथे न्यूनेटल न्यूबॉर्नचं जे युनिट आहे स्टॅबिलायझेशन युनिट म्हणतात ते सुद्धा आहे. इथे जे लहान मुलं 2.5 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे असतात त्यांना स्टॅबिलाइज करून त्यांना विशेष सेवा देऊन जर पुढील उपचाराची गरज असेल तर पहिले इथे सगळं काही व्यवस्थापन करून नंतर आपल्याला संदर्भित केलं जातं. त्याच्यामुळे इथे ते सुद्धा युनिट आहे न्यूबॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट. आणि इथे कुपोषित केंद्र असल्यामुळे सर्व प्रकारचे जेही मॅम सॅम यांचे पेशंट्स असतात त्यांच्या सर्व तपासण्या होऊन त्यांना इथे भरती केल्या जाते आणि संदर्भ सेवासुद्धा दिल्या जाते तसेच फॉलोअपसुद्धा दिल्या जाते. आणि इथे 30 बेडचं रुग्णालय असल्यामुळे सतत वर्दळ असते दवाखान्यामध्ये. नक्षलग्रस्त भाग आहे आदिवासी भाग आहे त्यामुळे इथे जेवढ्या सुविधा आमच्याकडे आहेत त्या चांगल्या तऱ्हेने पुरवल्या जातात आणि इथे पूर्ण स्टाफ नियुक्त असल्यामुळे त्या सर्व सेवा आम्ही देऊ शकतो सर्व प्रकारे. आणि सर्व स्टाफ वेल एज्युकेटेड आहे. सर्व स्टाफ नर्सेस ज्या आहेत त्या आमच्या BSc नर्सिंग केलेल्या आहेत. MBBS डॉक्टर आहेत. 3 पोस्ट आहेत. ते तिन्ही डॉक्टर्स इथे कार्यरत आहे. इथे ऑर्थोपेडिक सर्जन आहे ते सुद्धा आपली सेवा चांगल्या तऱ्हेने देतात. इथे जनरल सर्जन सुद्धा नियुक्त केलेले गेलेले आहे डेप्युटेशनवर. ते दर आठवड्याला सर्जरी करतात. आणि इथे गायनेकॉलॉजिस्टसुद्धा नियुक्त केल्या गेली आहे IPHSद्वारे. त्यासुद्धा इथे सेवा देतात. सीझरची सेवा नंतर गरोदर माताच्या तपासणीची सेवा आणि रजनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज क्लिनिक सेवा ह्या सर्व सेवा नियमितपणे आमच्या इथे होत असतात. तसेच इथे मोतीबिंदू या आजारावर निदान होऊन ते सर्व पेशंट्स गोंदियाला ऑपरेशनसाठी पाठवल्या जातात. त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्थॅल्मिक असिस्टंट ऑफिसर आहेत आणि ते प्रत्येक आठवड्यामध्ये 2 दिवस रुग्ण तपासणी करून ऑपरेशनसाठी गोंदियाला घेऊन जातात. आणि ते मेडिकल सुप्रिंटेंडंट आहे ते सुद्धा प्रसूतिरोग तज्ज्ञ असल्यामुळे ते सुद्धा इथे सेवा देतात. रुग्ण गरोदर मातांची तपासणीपासून ते सर्व ज्या म्हणजे केअर्स असतात गरोदर मातांच्या त्या आमच्याकडे 9 तारीख जी असते महिन्याची त्या दिवशी विशेष कॉम्प्लिकेशन जे गरोदर मातांचे काही आजार असतात जसे की अतिजोखमीच्या माता जसे हायपरटेन्शन आहे काही गरोदर मातामध्ये किंवा शुगर निघते हायपरटेन्शन निघते तसेच पोटातलं पाणी कमी होणे नंतर वेगवेगळे इतर आजारसुद्धा त्याच्याशी संबंधित सर्व तपासण्या 9 तारखेला प्रत्येक महिन्याच्या इथे होत असतात. आणि इथे डेंटल सर्जनसुद्धा आहे. तिथे ज्या ओरल कॅन्सर्स वगैरे आहेत त्याचं निदान केलं जाते. सध्या तंबाखू खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बरेचसे आपल्याला कॅन्सरस लिजन दिसतात. ओरल कॅन्सर इथे डायग्नोस केल्या जाते आणि प्रत्येक ओरल कॅन्सर डायग्नोस करून त्यांना ऑपरेशनसाठी किंवा पुढील उपचारासाठी संदर्भित केल्या जाते. डेंटल सर्जनचे काम आमच्या इथे अविरत चालू आहे. कित्येक आम्ही या वर्षामध्ये कॅन्सरचे निदान केलेले आहे ओरल कॅन्सरचे निदान केलेले आहे त्यांना संदर्भित केलेले आहे त्यांच्या ट्रीटमेंटसुद्धा झालेले आहे. आणि ह्या सर्व सुविधा असल्यामुळे डेंटलच्या आमच्याकडे मशीनसुद्धा आहे एक्सरे मशीन वगैरे डेंटलची. आणि ओरल कॅन्सर जेवढ्या प्रकारचे वेगवेगळे आहे ते इथे निदान केल्या जाते आणि आम्ही त्याचं पुरेपूर फॉलोअपसुद्धा घेतो ओरल कॅन्सरचं. तसेच इथे जेवढ्या स्त्रिया आहे 0 to 40 इयर्स त्या सर्वांचे सिकल टेस्ट तपासणी केल्या जाते. कारण हा आदिवासी भाग असल्यामुळे आणि नक्षलग्रस्त आहेच परंतु आदिवासी भाग असल्यामुळे आणि ह्या भागामध्ये सिकल सेलचं प्रमाणसुद्धा जास्त असल्यामुळे इथे सिकल सेलची तपासणी केल्या जाते. सर्व शाळा तपासल्या जातात सिकल सेलची तपासणीसाठी. नंतर त्यांचं HPLC तपासणी म्हणजे पहिले सोल्युबिलिटी टेस्ट करून HPLC तपासणी म्हणजेच त्याचं निदान केलं जाते की कोणत्या टाईपचा सिकल सेल ॲनिमिया आहे. निदान झाल्यानंतर मग त्याला त्याप्रमाणे ट्रीटमेंट केल्या जाते आणि त्याप्रमाणे आमचं

0: अविरत काम या सिकल सेलवर सुद्धा चालू आहे.
1: मॅडम, मग तुम्ही सांगितलं की कुपोषणासाठी तुमच्याकडे केंद्र आहे, तर त्याच्यामुळे कुपोषणाचा जो आकडा आहे तो खालावलेला आहे का?
0: खालावलेला आहे. बरेचसे मुलं त्यांचं वजन वाढून वाढल्यानंतर 14 दिवसांनी त्यांचं वजन वाढतं. इथे आहार त्याप्रमाणे आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार आहार दिला जातो आणि त्यांचं वजन वाढल्यानंतर म्हणजे 14 दिवसात वाढतंच वजन आणि मग आम्ही त्यांना डिस्चार्ज करतो आणि डिस्चार्ज केल्यानंतरही आम्ही त्यांना फॉलोअपसाठी बोलवतो आणि फॉलोअप ठेवतो फोनवर सुद्धा आणि इथे वैयक्तिक सुद्धा भेट द्यायला सांगून आम्ही त्यांचा फॉलोअप करतो आणि त्याप्रमाणे आहार सुद्धा घरी नेण्यासाठी पण आम्ही आहार पुरवतो.
1: म्हणजे एक सकारात्मक आणि एक परिणाम या रुग्णालयाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेवर सहजपणे बघू शकतो. मॅडम, आपण म्हणत आहात की हा एक नक्षलप्रवण आणि आदिवासी बहुल असा दुर्गम क्षेत्र असा भाग आहे, तर या लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती आहे काय आणि त्यासाठी जर ती नसेल तर त्यासाठी तुम्ही कितपत प्रयत्न करता?
0: नाही, त्या जनजागृतीसाठी आम्ही जेवढे आमचे पेशंट्स येतात इथे तर त्यांचं आम्ही थरोली एक्झामिनेशन करून आम्ही रोगाचं निदान करतो. जनजागृती नसली तरी आम्हाला काउन्सिलिंग करावी लागते प्रत्येक पेशंटची काउन्सिलिंग प्रत्येक आजाराबाबत, त्या वयोमानानुसार कोणते आजार त्यांना होतात आणि त्यांनी कोणत्या तपासण्या करायला पाहिजे त्या वयोमानानुसार, त्या आम्ही सगळ्या तपासण्या थरोली करून त्यांचं निदान करून आम्ही त्यांना उपचार चालू करतो.
1: तर खूप खूप धन्यवाद मॅडम, अतिशय छान माहिती तुम्ही आम्हा सर्व श्रोत्यांसाठी या विकासवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरवली आणि आपण मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार. श्रोते हो, आताच आपण विकासवाणी या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील वैद्यकीय अधीक्षिका डॉ नंदा लास्कर यांची मोनाली शेंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच आमचा असा विकासवाणी कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

विकासवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:50 होत आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात विदर्भात जास्तीत जास्त उष्णतामान 32.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.7 अंशानं कमी होतं. कमीत कमी उष्णतामान 24.6 डिग्री सेल्सिअस, सरासरीपेक्षा 0.4 डिग्री सेल्सिअसनी कमी. येत्या 24 तासात आकाश आभ्राच्छादित राहील. काही ठिकाणी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 32 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार हावरा मेल 11:15 आपल्या नियोजित वेळी येते. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25, केरला एक्सप्रेस 11:45, गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येणारी ही गाडी 3:16 उशिरा धावते आहे. कर्मभूमी एक्सप्रेस 1:20 येणारी ही गाडी 10:34 उशिरा धावते आहे. हावरा दुरांतो एक्सप्रेस 4:10 येणारी ही गाडी 7:46 उशिरा धावते आहे. सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 येणारी गाडी 57 उशिरा. वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळी. अमृत भारत एक्सप्रेस 12:30 येणारी ही गाडी 16 उशिरा धावते आहे. तमिळनाडू एक्सप्रेस 1:05, गोंडवाना एक्सप्रेस 12:35 येणारी गाडी 19 उशिरा. LTT शालिमार एक्सप्रेस 1:05. शालिमार LTT एक्सप्रेस 1:15 येणारी गाडी 54 उशिरा धावते आहे. नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 आपल्या नियोजित वेळी सुटेल. तमिळनाडू एक्सप्रेस 1:45 येणारी गाडी 49 उशिरा. विशाखापट्टणम AP एक्सप्रेस 2:10 येणारी गाडी 32 उशिरा. शालिमार पोरबंदर ओखा एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी 28 उशिरा.

राजधानी एक्सप्रेस 2:55 नियोजित वेळी, वंदे भारत एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळी, तेलंगणा एक्सप्रेस 3:20, महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25, आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 या सर्व गाड्या नियोजित वेळी, संघमित्रा एक्सप्रेस 4:20, रफ्तीसागर एक्सप्रेस 4:30, विदर्भ एक्सप्रेस 4:55 नियोजित वेळी सुटेल, दक्षिण एक्सप्रेस 5:05, पुरी LTT सुपरफास्ट एक्सप्रेस 5:40 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येत आहेत. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्रमांक 1 3 9 रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. दीपक अर्जुन पटेल हा 30 वर्षांचा तरुण बेपत्ता झाला आहे. उंची 5'3", बांधा साधारण रंग गोरा, चेहरा लांबट. याच्या डाव्या आणि उजव्या हातावर गोंदलेला आहे. याला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णांचा तरुण आढळल्यास श्यामनगर पारडी नागपूर किंवा पोलीस स्टेशन पारडी इथं संपर्क साधावा. नामदेवराव जगन्नाथराव टाकळीकर हे 76 वर्षांचे गृहस्थ 4 मार्च 2026 पासून बेपत्ता आहेत. उंची 5'9", बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा लांब. अशा वर्णांची व्यक्ती आढळल्यास मीरा नामदेवराव टाकळीकर, राहणार बिनाकी मंगळवारी प्रगती बँकेजवळ किंवा पोलीस स्टेशन यशोधरानगर इथं संपर्क साधावा. राबिया ठाकूर ही 29 वर्षांची महिला कामठी इथून बेपत्ता आहे. उंची 5'5", बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा गोल. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णांची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता शहाबुद्दीन वल ताजुद्दीन अन्सारी, टिळकनगर मोठी कामठी किंवा पोलीस स्टेशन जुनी कामठी. सचिन काशीनाथ सुदामे हे 35 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहेत. उंची 5'2", बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा लांब, डोळे घारे आहेत. अशा वर्णांची व्यक्ती आढळल्यास सीमा सचिन सुदामे बाबा त्रिमूर्तीनगर दावलामेटी नागपूर इथं किंवा पोलीस स्टेशन पारडी इथं संपर्क साधावा. अभय धनंजय झाडे हा 19 वर्षांचा मुलगा 9 जूनपासून बेपत्ता आहे. उंची 5'7", बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा गोल. याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. अशा वर्णांचा मुलगा आढळल्यास अंबाझरी पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. सुनीता माधवराव निमजे ही 49 वर्षांची महिला बेपत्ता आहे. उंची 5'2", बांधा साधारण, रंग सावळा, चेहरा गोल. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णांची महिला आढळल्यास टिमकी पांडे मंदिरामागं किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथं संपर्क साधावा. सुभाष भोलानाथ बनसोड हे 49 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहेत. उंची 5'3", बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहरा गोल. यांना उजव्या भागाला लकवा मारला आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णांची व्यक्ती आढळल्या श्रद्धा अपार्टमेंट सेकंड फ्लोअर फ्लॅट नंबर B/2 भीम चौक जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. नरेंद्र जुईल हे 75 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहे. उंची 5'7", बांधा सडपातळ, चेहरा गोल. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णांचे गृहस्थ आढळल्यास प्लॉट नंबर 23 माऊलीनगर देवाशय वृद्धाश्रम हुडकेश्वर इथं संपर्क साधावा. दिलीप पारधी हे 55 वर्षांचे गृहस्थ बेपत्त्यात. उंची 5'5", बांधा सडपातळ, रंग गोरा. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णांचे व्यक्ती आढळल्यास प्लॉट नंबर 34 गोल्डन पार्कजवळ नागपूर किंवा पोलीस स्टेशन अजनी इथं संपर्क साधावा. चंपा धीरज म्हस्के ही 57 वर्षांची महिला

0: 24 मे पासून बेपत्ताय, उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा लांब, त्या मनोरुग्ण आहेत अशा वर्णनाची महिला आढळल्यास धीरज चमके, प्लॉट नंबर 98, बीनाकी मंगळवारी, इंदिरानगर नागपूर, किंवा पोलीस स्टेशन यशोधरानगर इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी,
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी.
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची.
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते.
3: प्रसारण सेवा DTH ची, तुम्हा आम्हा सर्वांची.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, आज महाराष्ट्र कृषी दिन. दरवर्षी 1 जुलै रोजी हा कृषी दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक यांची आज जयंती. वसंतराव नाईकांनी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी सिंचन, कृषी, शिक्षण आणि शेतकरी कल्याणासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे शिल्पकार मानलं जातं. त्यांच्या कार्यकाळात आधुनिक शेती, तंत्रज्ञान, सुधारित बियाणं, सिंचन व्यवस्था आणि कृषी विद्यापीठांच्या विकासाला चालना मिळाली होती.

1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिकं, मृदा परीक्षण, आधुनिक शेती तंत्रज्ञानावरचं मार्गदर्शन, कृषीविषयक कार्यशाळा, मेळावे, प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान आदी कार्यक्रमही आयोजित केले जातात.

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि जलसंवर्धनाचा अवलंब करून शेती अधिक समृद्ध करण्याचा संकल्प कृषी दिनानिमित्त करूया. आणि इथंच गाता रहे मेरा दिल कार्यक्रम संपवूया. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतांजली.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन मंजुषा वंजारी आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. सर्व रसिक श्रोत्यांना मंजुषा वंजारीचा मनपूर्वक नमस्कार. श्रोते हो, कसे आहात? छानच असणार, कारण आपल्या सर्वांच्या आवडत्या पावसाळ्या ऋतूला कमी जास्त प्रमाणात का असेना सुरुवात झाली आहे. मुलांच्या सुट्ट्या संपून त्यांच्याही शाळांना सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आपलं रुटीन सुरू झालंय. हवेत गारवा आणि मनात खूप साऱ्या कामांची यादी. पावसाळ्यात येणाऱ्या पावसाबरोबरच काळजी ही सुद्धा खूप गोष्टींची घ्यावी लागते. या सर्व कामांमध्ये झाडं लावण्याचंही काम आवर्जून करावं लागतं. आज 1 जुलै. दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै आपल्या भारतात वनमहोत्सव साजरा करण्यात येतो. झाडं लावण्याच्या मोहिमेत लोकांचा सहभाग वाढवणं आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या सप्ताहाचा खरा उद्देश. तसंच माणसाला निसर्गाविषयी प्रेम आणि आदर निर्माण व्हावा हा उद्देश. श्रोते हो, जुलै महिन्यापासून चांगला पावसाळा सुरू होतो आणि या काळात लावलेली झाडं ही जगण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच 1950 याची सुरुवात झाली. के एम मुन्शी, जे त्यावेळी केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री म्हणून कार्यरत होते, यांनी याची सुरुवात केली होती. या वनमहोत्सवात जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं जातं. वृक्षां

बरोबरच वृक्षांचं महत्व सांगून शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात. स्वच्छता मोहीम राबवली जाते. जनजागृती मोहीम जसे की सोशल मीडियाचा वापर करून लोकांमध्ये वनमहोत्सवाबद्दल जनजागृती वाढवून झाडांचे फायदे, जंगलतोडीचे परिणाम याबद्दल माहिती शेअर करणं, नंतर हरित उपक्रमांचं महत्व म्हणजे पावसाचं पाणी साठवणं, सामूहिक उद्यानं तयार करणं, पर्यावरण संवर्धनासाठी सतत वचनबद्ध असणं, एकूणच वनमहोत्सव हा वृक्षांच्या फायद्याबरोबरच वृक्षांच्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये लोकांना प्रोत्साहित करण्याचा एक महत्वाचा टप्पा. तेव्हा श्रोते हो, आपणही या आठवड्यात वनमहोत्सवाचं महत्व जाणून अधिक झाडं लावूया आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यास आणि पर्यावरणाचं

चा आणखी एक उद्देश म्हणजे भविष्यात या लघुग्रहांवरील खनिज संपत्तीचा वापर कसा करता येईल यावरील संशोधनाला चालना देणं. लघुग्रहांमध्येही मौल्यवान धातू, पाणी आणि इंधनाचं स्रोत सापडू शकतं असं शास्त्रज्ञांचा विश्वासही आहे. श्रोतेहो, खरं तर जगभरात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन हा फक्त विज्ञानप्रेमींसाठीचाच उत्सव नाहीये, तर तो मानवजातीच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी दिला जाणारा इशारा आहे. या दिवसाच्या निमित्तानं आपण अंतराळातील अशा अदृश्य धोक्यांविषयी सजग व्हायला हवं आणि वैज्ञानिक संशोधनास आणखी प्रोत्साहन द्यायला हवं. उडी

श्रोते हो, दरवर्षी 30 जून या दिवशी जागतिक लघुग्रह दिन साजरा केला जातो. या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे मानवजातीला लघुग्रहांबद्दल संभाव्य धोक्यांविषयी जागरूक करणं, तसंच भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक सहकार्याची गरज अधोरेखित करणं. श्रोते हो, जगभरात अनेक देशांमध्ये शालेय स्पर्धा, विज्ञान प्रबोधन कार्यक्रम, डॉक्युमेंटरी फिल्म्स आणि खगोलशास्त्रावर आधारित कार्यशाळा घेण्यात येतात. या उपक्रमांमधून लोकांना लघुग्रह म्हणजे काय, त्याचे धोके आणि त्यावर उपाययोजना याची माहिती दिली जाते. लघुग्रह दिनाचा

श्रोतेहो, दरवर्षी 2 जुलै हा दिवस जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. खेळाच्या मैदानावरील थरार, खेळाडूंची मेहनत, त्यांच्या संघर्षाची कहाणी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या क्रीडा पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. श्रोतेहो, या दिवसाची स्थापना आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघाद्वारे 1924 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान करण्यात आली. क्रीडा पत्रकार हे फक्त सामन्यांचे

निकाल किंवा धावसंख्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही तर खेळाडूंमागील भावना, खेळाचा इतिहास आणि खेळातील विविध पैलूंचे सविस्तर विश्लेषण करून प्रेक्षकांना खेळाशी जोडून ठेवतात. प्रिंट, डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून खेळाची संस्कृती वाढवण्यात या पत्रकारांचा अतिशय मोलाचं योगदान आहे. श्रोते हो, खेळ हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या खेळात पारंगत असतात किंवा खेळ बघायला तर सर्वांनाच आवडत असतं. पण तोच खेळ योग्य पद्धतीनं, रंजक पद्धतीनं पोहोचला जातो तो या पत्रकारांमुळं. या दिवसाचं आणखी एक महत्व म्हणजे खेळांची माहिती जगभर पोहोचवणं, तरुणांना क्रीडा पत्रकारितेकडे वळायला प्रोत्साहन देणं, क्रीडा पत्रकारांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांचा सन्मान करणं.

श्रोते हो, हल्ली आपण बघतो की तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचं सेवन वाढत चाललंय. धकाधकीच्या काळात तणावांपासून आराम मिळण्यासाठी लोक अनेक पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी चालले. दारू, सिगरेट आणि अंमली पदार्थांचं सेवन तर वाढलंच, पण या पदार्थांची अवैध तस्करीही सुरू आहे आणि या व्यसनाच्या विख्यात हल्लीची तरुण पिढी आणि इतरही सापडत आहेत. आणि म्हणूनच 7 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून समाजाला अंमली पदार्थमुक्त करण्याचा अहवाल सादर केला गेला आणि 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाविरुद्ध दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं, जे सर्व देशांकडून ते स्वीकारण्यात आलं. तेव्हापासून जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन दरवर्षी 26 जूनला साजरा करण्यात येतो. श्रोते हो, लोकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करण्यासाठी, तरुण मंडळी आणि किशोरवयीन मुलांमधील अंमली पदार्थांचं सेवन रोखण्यासाठी या दिवशी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. कारण सध्याच्या स्थितीत किशोरवयीन आणि तरुण मंडळींना अंमली पदार्थांपासून वाचवणं ही एक काळाची गरज झाली आहे.

श्रोतेहो, आपल्याकडे दरवर्षी आपण जलसंधारण महोत्सव भरवतो. आपल्याला पाणी, पर्यावरण, शेती या सर्वच गोष्टींबद्दल कळतं, पण बरेचदा वेगवेगळे उपक्रम राबवूनही मूळ प्रश्न सुटत नाही याचा विचार आपण केला पाहिजे. तो प्रश्न म्हणजे पाण्याचा. गेली काही वर्ष पाऊस अनियमित होतोय, काही ठिकाणी महापूर तर काही ठिकाणी दुष्काळ, अगदी काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमीही पाऊस झालाय. त्यासाठी सध्या जलसंधारण उपाय सगळीकडे करावे लागणार आहेत. पाझर तलाव, बंधारे, नदी नाले यांचं खोलीकरण करून पावसाचं पाणी आपल्याला जास्त काळ कसं साठवून ठेवता येईल याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पाणी हे अक्षय नाही, म्हणजेच पाण्याचा साठा हा काही कधीही न संपणारा नाही. ते सांभाळूनच वापरावं लागणार आहे, त्याचा साठा करावा लागणार आहे. त्यासाठी फक्त एकट्या सरकारी पातळीवर काम करून चालणार नाही आहे, तर आपल्याला पुरेसं पाणी हवं असेल तर त्यासाठी आपण योग्य प्रकारे योग्य ठिकाणी प्रयत्न करून पाणी साठवणं, पाणी राखणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे. फक्त पडणाऱ्या पावसावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन ठिबक सिंचन आणि इतरही सिंचन योजना प्रभावीपणे वापरून उपलब्ध पाणी साठ्यातून जास्त फायदा कसा करून घेता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. श्रोते हो, आणखी एक महत्वाचं म्हणजे जलसंधारणाचे फायदे हे जर नेहमीप्रमाणेच हवे असतील तर जी बेसुमार वृक्षतोड होते त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात झाडं लावायची आणि ती जगवायची आणि या पर्यावरणाचं रक्षणही करायचं.

0: तेव्हा श्रोते हो आज इथेच थांबूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: गीतांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 12 वाजता आहेत, काही क्षणातच आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झालीय. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झालीय. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, दोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या

जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या दोन तीन लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण, सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजू मुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगते ऐका बरं.

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

लेकीचं पहिलं बाळणपण माहेरी असतं ना, म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही, म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदून करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती कामं. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली.

मांड. त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

लग्न ठरतं आणि लग्नाची तयारीही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते. आणि मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो. लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं. मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात. तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते. एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते. आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ. आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात. आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते. कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया.

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण, सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 120 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये, हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15+ नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 एक भरती निघाली होती पोस्टाची, पोस्ट कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपल्या मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये, असं नाही. त्या मी खेळत गेले आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे बीसीए केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि एमसीए केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
0: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
1: येस,
0: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
1: Yes.
0: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
1: हो,
0: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
1: आम्हाला वाटायचं की येत आहेत पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये, पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे.

0: जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो, कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं
1: आहे. खरं म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
0: नाही द्यायच्यात, कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
1: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
0: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे, पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे. तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून?
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालंय IT 2.0 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीटमध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरिअरमध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर ना घर माहिती असतं आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीटमध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का बरोबर, एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं, म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते, माझा मला वाटलं IT सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्स मध्ये चालले होते. आणि मग त्यांनी पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे, मग मी मोबाईलमध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईलमध्ये नोटमध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंगनुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं, म्हणजे तुझा टाईम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं आणि मग त्याला म्हणजे एखादं

0: घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता आहे तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे तर डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं, मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये,

0: की कशाला आयटीची नोकरी सोडली?
1: असं वाटलं होतं. मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसीमध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा, कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं काही नाही करू शकतेस तू, आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
0: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
1: हो हो हो.
0: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधनं.
1: हो नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार, मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू, आणि आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
0: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायचे असतात?
1: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो, आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही,
0: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा
1: संपला की घरी जाऊ शकतो. हा,
0: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय काम आता पोस्टमनला करावी लागतात?
1: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपल्या सेव्हिंग अकाउंट असतात ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
0: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
1: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
0: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे, तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवत आहे. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, ह्याच्यात तुला फरक काय वाटतो?
1: IT शी आपण कनेक्ट खूप झालं असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग आयडी आलेत त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय, ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचं. आता IT शी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1-2 वाजता बाहेर पडायचे या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
0: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
1: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागली, सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.

0: म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
1: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमन वरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क, बँकमध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे. असं
0: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
1: येस.
0: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
1: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत, कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते, ती माझी आवड आहे. म्हणून
0: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
1: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही, असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते, म्हणजे आम्हाला आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत राहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत, त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
0: याबद्दल याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: येस, धन्यवाद.
2: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.
0: डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
3: थँक्यू. थँक्यू.
0: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
3: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोमा

0: म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे.
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
0: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
0: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते. आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
0: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात. पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्यानी जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
1: बरं.
0: गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
1: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करता येतं?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात. आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात वॉट्स ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो.
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू हळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली. तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरस एंट्री होतो तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.

0: सहा महिन्याच्या अंतराने दोन वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज
1: नाही. दोनच लस अजून तरी दोनच लस रिकमेंडेड आहे.
0: लग्न झालेले आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का ते आत्ता लस घेऊ शकतात?
1: करेक्ट, रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
0: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
1: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त एक डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावा लागतं. साधारण समजा आज एक दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
0: गैरसमज पण खूप असणार आहेत ना?
1: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल. त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लसी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
0: कमी मिळतोय पीव्ही लसीसाठी.
1: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरलं गेलं आहे.
0: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे.
1: हो,
0: म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
1: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
0: एक्झॅक्टली,
1: आता जनजागृता वाढलेली आहे.
0: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
1: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचं जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
0: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
1: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे, कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
0: मुलींमध्ये,
1: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
0: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे HPV लसीबद्दल?
1: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये 1 डोस दिला जातो.
0: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला, ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
1: बरोबर,
0: 14 किंवा 15 ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं

0: गरजेचं आणि किती वारंवारितेनी फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं.
1: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल, वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समेअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार, तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समेअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे HPV विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की HPV व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठला प्रकारचं आहे, 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगलं आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ॲटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35 वयात आणि एक 45 वयात केलं तरी खूप फायदा होईल.
0: पण जेव्हा खरंच अशी HPV ची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
1: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV चं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाचं मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेज वर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करते. हे तर सुरुवात आहे की 14-15 ह्या एज ग्रुप वर मुलींना देत आहे.
0: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
1: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झाली आहे. तर सगळ्यांनी या लशीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रसार करावा.
0: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
1: मी एक स्त्री रोग तज्ञ तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
0: HPV लस महत्वाची याविषयी स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी

त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 378°7

512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 जास्त जखमी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती

नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा

जयंत पाटील यांनी केली, त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्यप्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 mm पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 mm पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 mm पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 mm पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे.
दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडन

3-0 असा सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 गोल करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 गोलने मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं अकोला जिल्ह्यातील 10 विक्री केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. त्यामध्ये 7 खते विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 3 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 6 विक्री केंद्रांना सक्तताकीद देण्याच्या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला. मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करण्याच्या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध आणि बचाव पथकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तज्ज्ञांनी विविध बचाव तंत्रांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशनने पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी या उपाययोजनांचे आदेश दिले. यामध्ये जलशुद्धीकरण, क्लोरीन वापर, जलस्रोत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावर भर देण्यात आला. तसेच एफटीके किटने पाणी नमुने तपासून ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोले यांनी केला. अकोला महानगरपालिकेने 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला जाण्यासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर आगमन होताच भक्तांचा जनसागर उसळला. रांगोळी, सडा, पुष्पांचा वर्षाव करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. दिवसभर शहराला परिक्रमा घालून पालखी दुपारी मुंगीलाला बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांना दर्शन देण्यासाठी विसावली. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झालं. कृषी विभागाने जिल्ह्यात 4,247 हेक्टरवर खरीप हंगाम लागवडीचं उद्दिष्ट ठेवले असून प्रत्यक्षात जिल्ह्यात दिनांक 25 जूनपर्यंत 33,641 हेक्टर क्षेत्रावर

पेरणी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली असून ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळ यांची शाखाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी कवी मोहन शिरसाठ यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी 2026 ते 2031 या काळासाठी कार्यरत राहील. जून महिन्यात जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तर शिंदे गटाच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 या वर्षीचा सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी पुरस्कार ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या पुस्तकाला दिनांक 6 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली असता जिल्ह्यातील मेडशी डव्हा मालेगाव शिरपूर केशवनगर रिसोड या मार्गाने 3 दिवस जिल्ह्यात राहिल्याने संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.

आकाशवाणी नागपूर दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात आनंद तायडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भजनं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया संत जनाबाई यांनी रचलेलं हे पहिलं भजन.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आनंद तायडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भजन लोकसंगीताच्या कार्यक्रमात. यापुढील भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेलं.

0: आणि श्रोतेहो याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. सहभागी कलाकार होते शुभम माहुलकर, ऋषिकेश तायडे, पुंडलिक कुळसंगे आणि गजानन पडसकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची. हा त्यांचा आवडता कार्यक्रम.
2: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतं भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात.
2: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास.
1: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस.
2: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
1: कार्यक्रम गोकुळ.
2: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
2: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान.
2: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
2: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
1: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, जुलै महिन्याच्या सुरुवातीला खरीप पिकांची पेरणी जर आपली काही राहिली असेल तर ती आपण लवकरात लवकर पूर्ण करावी. मागील महिन्यात पेरणी केलेल्या खरीप पिकांची वेळेवर विरळणी आणि निंदणी तसंच डवरणी करण्यासोबतच एकीकृत कीड व्यवस्थापन करावं. या महिन्यात आपण कामं वेळेवर आणि अचूक करण्यावर भर द्यावा. खरीप पिकांची राहिलेली पेरणी ही समतल रेषेला समांतर किंवा मग मुख्य उताराला आडवी करावी. 7 जुलैनंतर कपाशी, ज्वारी, मूग, उडीद या पिकांऐवजी सोयाबीन, तूर, सूर्यफूल, मका, तीळ, बाजरी, एरंडी या पिकाची आपण निवड करून पेरणी करावी. 15 जुलैनंतर मात्र सोयाबीन पीक पेरू नये. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती घरच्या घरी तपासून घ्यावी आणि त्यानुसार एकरी बियाण्याचं प्रमाण ठरवावं. पेरणीपूर्वी बियाण्याला रासायनिक कीटकनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम सोबत 25 ग्रॅम PSB आणि 25 ग्रॅम रायझोबियम हे आपण जीवाणू संवर्धन लावावं. कपाशी आणि ज्वारी या पिकाकरता ॲझोटोबॅक्टर तर सोयाबीन करता मात्र रायझोबियम जपोनिकम हे जीवाणू खत वापरावं. याप्रमाणे आपण औषध घेऊन प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. सावलीत ते बियाणं चांगलं वाळून घ्यावं आणि मगच पेरणी करावी. सलग पिकांऐवजी सोयाबीन अधिक तूर 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात ओळी घेऊन आंतरपीक पद्धतीचा आपण अवलंब करावा. पीक फेरपालट करण्यावर आपण भर द्यावा. खरीप पीक रोपावस्थेत असताना पावसात जर खंड पडला तर डवरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. बीटी कपाशीची लागवड आपण केली असेल तर गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5 ते 6 कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावावे. या सापळ्यामध्ये 2 ते 3 दिवस सतत 6 ते 10 पतंग जर दिसून आले तर त्वरित नियंत्रणाचे उपाय आपल्या शेतात करावे. पूर्व विदर्भात धानबंदीत चिखलणी करताना प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश द्यावं. त्यासाठी हेक्टरी युरिया ब्रिकेट्स 70 किलो, DAP ब्रिकेट्स 100 किलो या प्रमाणात घ्यावं. गादी वाफ्यावर नर्सरीत तयार केलेली धानाची रोपं जर असतील जी साधारणपणे 21 ते 25 दिवसांची झाली तर अशा रोपांची लागवड 25 cm x 15 cm अंतरावर प्रत्येक चुडामध्ये 2 ते 3 रोपं लावून आपण पूर्ण करावी. धान लावणीनंतर

0: रोपांची मुळं चांगली रुजेपर्यंत बांधीमध्ये पाण्याची एक इंच पातळी आपण ठेवावी. याशिवाय अनेक कामांचं नियोजन आपल्याला जुलै महिन्यात करायचं असतं. तर या अनुषंगानं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पाठवलेली माहिती ऐकायला विसरू नका. उद्याची कृषीवाणी.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे,

0: हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते, पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि

0: अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज शहाना बॅनर्जी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग मेघ आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आला जोड आणि मध्य लयाने द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केलेली आहे. ऐकूया सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ.

सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची

0: शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या

0: सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: स्वस्त आहे थोड्याच वेळात, ठीक 5 वाजता ठळक बातम्या आपण ऐकाल.
1: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्याचं 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले. विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं होतं. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्रिकेटपटू ईशान किशन यानं आयसीसीच्या खेळाडू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसारभारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 झालेले आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया नागनाथ अडगावकर यांचं गायन. राग मेघमल्हार त्यांनी गायलेलं आहे. झपतालातील विलंबित बंदिशीचे बोल आहेत गरजे घटा घन. 3 तालातील द्रुत बंदिशीचे बोल आहेत आई बरखा झूम झुमके. यांना तबला साथ माधव मोडक यांची, तर हार्मोनियम साथ मीनल नांदेडकर यांनी गायलेली आहे. ऐकूया नागनाथ अडगावकर यांनी गायलेला राग मेघमल्हार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज रोटेटिंग प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित आजच्या या दुसऱ्या सेवेत आपलं स्वागत आहे। सायंकाळचे 5

नागनाथ अडगावकर यांनी गायलेला राग मेघमल्हार आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ मिनल नांदेडकर यांनी केली होती. आकाशवाणी पुणे केंद्राची ही निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्वाचं मानलंय. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भात शेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे

करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आवाहन ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हू इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टीम्स, व्हॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी, इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम सॉल्व्ड, वॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, वॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, वॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, वॉट रिस्क्स डू ॲग्री फूड सिस्टीम्स फेस इन वुमेन फार्मर कंटिन्यू टू बी एक्सक्ल्युडेड फ्रॉम पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट अँड लिडरशिप स्पेसेस, हाऊ इज FAQ वर्किंग टू क्लोज जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम, वाय की ॲक्शन डज हॅव प्लॅन्ड फॉर द इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमेन फार्मर, अँड मेन थिंग इज हाऊ कॅन वी इन्शुअर दॅट द मोमेंटम कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभाग

लागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvani@airpune.com yuvani@airpune.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. विधान परिषदेच्या

0: उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित. आणि नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं देखील ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत कायदा आणला जाईल असं आंबेडकर यांनी सांगितलं. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचे संरक्षण देखील करण्याची तरतूद या विधेयकात आहे. यापूर्वीच्या कायद्यात डिजिटल चलनातून झालेल्या फसवणुकीला कुठलंही संरक्षण नव्हतं. अमरावती महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचे हजारो अर्ज प्रलंबित असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरात जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रणाली अधिक सुलभ आणि सोयीची करण्यासाठी जन्ममृत्यू प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा झोन स्तरावर निपटारा करण्याची सूचना त्यांनी सभागृहासमक्ष केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
0: विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे म्यानमारमध्ये नोकरीच्या आमिषानं अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेची मागणी केली. तसंच समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत सरकारला धारेवर धरत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली. या दोन्ही गंभीर प्रकरणात राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा असं वडेट्टीवार म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलनाचं कंत्राट असलेल्या AG Enviro आणि BVG India यांच्या कामकाजातील अनियमिततेच्या चौकशीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला असून त्याआधारे संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. आमदार विकास ठाकरे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत चौकशी अहवाल आणि कारवाईची मागणी केली होती. तसंच नागपूरमधील पूरग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातले हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन केलंय. अपार कष्टातून धरणी मातेला समृद्ध करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या समस्त शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील कृषी दिन साजरा करण्यात आला. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी नागपूर इथंही अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यवतमाळ इथं कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे आज देश आणि महाराष्ट्र हा कृषी

0: क्षेत्रात स्वयंपूर्ण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी काढले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर इथून श्री सखाराम महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. टाळमृदुंगाच्या गजरात आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषात शेकडो वारकरी दिंडीत सहभागी झाले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पालखीचं पूजन करून वारकऱ्यांचा सन्मान केला. झाडं लावण्याचा तसंच व्यसनमुक्तीचा संदेश देत ही दिंडी जळगाव जामोद, खामगाव आणि अकोला मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी विठ्ठल दर्शनासाठी गोंदिया ते पंढरपूर अशी सुमारे 800 किलोमीटरची सायकलवारी सुरू केली आहे. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कारगिल युद्धातील माजी सैनिक उदयभान निर्वाण यांच्यासह घनश्याम उके आणि मनोज बिसेन सहभागी झाले आहे. 4 दिवसात हा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आजपासून चरणसेवा उपक्रम सुरू करण्यात आलाय. राज्यातील 11 जिल्ह्यातील सुमारे 400 मुक्कामस्थळी 12,000 अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका आणि स्वयंसेवक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा, पायांची मालिश, वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणार आहे. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. चंद्रपूरच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय इथं 3 जुलै रोजी गोमाता संवाद यात्रेचं आगमन होत असून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी जनसंवाद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ कुमरे यांनी केलं आहे. शेगाव इथल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींसाठी गुड टच बॅड टच विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. शेगाव पोलीस ठाण्याचे PSI संदीप बारिंगे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना पटेल यांनी विद्यार्थ्यांना बाल सुरक्षा, पॉक्सो कायदा, व्यसनमुक्ती आणि सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केलं. हवामान. नागपूरसह विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तत्पूर्वी आज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपुरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे उष्णतामान कमी झालंय. आगामी काही तासात चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच अमरावती, वाशिम, बुलडाणा आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थानी पोहोचलाय. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मानंतर T20 क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं कृषी विभागानं धडक कारवाई करत अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशकं तसंच रासायनिक खतांचा सुमारे 17,82,000 रुपयांचा साठा जप्त केला. अधिकृत परवानाशिवाय हा माल आदिलाबाद आणि सारखणी इथून मागवून त्यावर बनावट लेबल लावून शेतकऱ्यांना विकला जात असल्याचं तपासात समोर आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जीरामजी कायदा आजपासून देशभरात लागू. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित आणि नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात

श्रोतेहो, आताच आपण शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत ऐकलं. चित्रपट होता लोकमान्य एक युगपुरुष. याबरोबरच आपला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी सहलीचे बेत सुद्धा आखले जात आहेत.

0: पण त्याआधी झाडे लावा झाडे जगवा याचे बेत आखायला हवेत असं मला वाटतं. कारण झाडं म्हणजे ऑक्सिजनचे कारखाने. पर्यावरण असेल तरच आपण आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे अधिक सुसह्य होतं. झाडे लावा प्रदूषण टाळा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक पौर्णिमा शिरगावकर, ज्या गेल्या 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: आत्ताच मी म्हटलं तसं झाडे लावा प्रदूषण टाळा हा संदेश खरं खूप महत्वाचा आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो का महत्वाचा आहे.
1: जसं तुम्ही म्हणालात आताच की तुमच्या बोलण्यात आलं की झाडे हे किंवा वनस्पती या ऑक्सिजनचे कारखाने आहेत, बरोबर. तर वनस्पतींचं मुख्य अजून एक काम आहे ते म्हणजेच अन्न निर्मिती. ही जी प्रोसेस आहे म्हणजेच आपण त्याला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतो. या प्रकाशसंश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू घेऊन अन्न निर्मिती वनस्पतींमध्ये केली जाते. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या कार्बनचं जे काही समतोल आहे हा समतोल राखण्याचं काम हे झाडं करत असतात. आता फक्त कार्बनचंच नाही तर बाकी सगळे जे काही रासायनिक घटक आपल्या आजूबाजूला आढळतात किंवा पसरलेले आहेत त्यांचं पण काही समतोल आहे किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम आहे हे वनस्पती करत असतात. हे झालं फक्त हवा प्रदूषणाबद्दल. मातीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे आणि आत्ता आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रदूषणाचा धोका जाणवतो तो म्हणजे आवाजाचं प्रदूषण. तर आवाजाचं प्रदूषण ही कमी करण्यासाठी जर का तुम्ही झाडांना लावलं तर एक साऊंड बॅरियर म्हणून ते ॲक्ट होतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे झाडं लावा प्रदूषण टाळा हा जो संदेश आहे हा संदेश इथे खूप महत्वाचा लागू होतो आहे आणि ठरतो आहे.
0: बरोबर आहे, तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असतं आणि ते टाळायचं असेल तर झाडं आपल्याला मदत करतात. निश्चित कुठल्या प्रकारची झाडं कुठल्या कारणासाठी मदत करतात हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल. पण मुंबईसारख्या महानगरामध्ये आम्ही राहतो आणि आमची इच्छा असते की खूप झाडं लावावीत, पण इथे आधीच जमिनीचं प्रमाण इतकं कमी आहे, मग अशा ठिकाणी झाडं कशी लावता येतील?
1: हो, म्हणजे मुंबई महानगरामध्ये तसंच आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर ही मोठी समस्याच आहे की बाबा शहरामध्ये किंवा महानगरामध्ये याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर मी असं म्हणेन याच्यासाठी, एक तर आज एखादी सोसायटीची बांधणी किंवा निर्मिती होत असते तर तेव्हाच सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इतक्या इतक्या टक्क्यावाईज जी जागा आहे ही जागा झाडांसाठी सोडली पाहिजेत किंवा मग रिक्रिएशन गार्डनसाठी सोडली पाहिजेत. तर तिथे तुम्हाला झाडं लावून साठी एक जागा मिळू शकते, तिथे तुम्ही झाडं लावू शकता. सोसायटीचा जर टेरेसचा भाग आहे आपण त्याला छतावरची जागा म्हणतो तर ती एक योग्य अशी जागा मी म्हणेन. आपलं जे टेरेस आहे पूर्ण मोठं असतं, उघडं असतं, सूर्यप्रकाश असतो तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. हां, तिथे थोड्याशा काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेतच नक्कीच, पण नीट आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तिथे नक्कीच झाडं आहेत ही झाडं वाढू शकतात. त्यामुळे टेरेस फार्मिंगला तिथे वाव आहे असं मी म्हणेन. अजून एक आहे की आजकाल जे काही फ्लॅट बांधले जातात त्याच्यामध्ये काही बाल्कनीसारखे जे ओपन पॅसेजेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, ह्या दिल्या जातात. अगदी त्या छोट्या असतील, कदाचित लहान असतील, पण तिथेही पण तुम्ही काही झाडं लावलात, सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तिथे तुम्ही झाडं लावलात तर तीही जागा आहे आपण झाडांसाठी वापरू शकतो. अगदीच म्हणजे माझं तर घर अगदी लहान आहे, त्या घरामध्ये मी छोट्या बाल्कनीमध्ये पण 20-25 झाडं लावलेली आहेत. म्हणजे झाडांसाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे झाडं लावू शकता. अगदी सदाफुलीसारखं, तुळशीसारखं, जास्वंदीसारखं, अडुळशासारखं, गवती चहासारखं आपल्याला नियमित लागणारं झाड जे आहे किचन गार्डनसाठी तेही झाडं तुम्ही आपल्या छोट्या बाल्कनीमध्ये लावू शकता. ह्याच्यामध्ये अजून अनेक साऱ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता आलेली आहे ती म्हणजेच व्हर्टिकल गार्डन. आपण असं उभा जो पोर्शन असतो भिंतीच्या बाजूचा तर त्याचाही वापर करून आपण छान आपली बाग आहे ही बनवू शकतो, सजवू शकतो. अनेक अशा कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण विचार करून झाडं आहेत महानगरामध्ये शहरामध्ये लावू शकतो. आपल्याला तसं मात्र थोडासा वेळ दिला पाहिजे आणि झाडं लावण्याने नक्कीच अनेक असा फरक आहे आपल्या घरामधलं पण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलात

0: तर त्याचा एक चांगला फायदा आहे आपल्याला जाणवतो घरामध्ये.
1: बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की हे फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं लावू शकतो, पण या व्यतिरिक्त जे काही रिकामे प्लॉट असतात तिथे जेव्हा झाडं लावली जातात तेव्हा त्या झाडांची जबाबदारी कोणाची असते?
0: तर रिकामे प्लॉट जे असतात हे जी जागा आहे ही कोणी तिथे झाडं लावलेली आहेत त्यांनी ती जबाबदारी घेणं निश्चितच थोडं बंधनकारक राहील. आणि आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बघा आपल्या सोसायटीमध्ये अगदीच मोजकीच झाडं असतात, तर त्याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम असतं. पण आपल्या बाजूला एखादं गार्डन असेल, हे खरं एखाद्या पालिकेचं असेल किंवा कोणी बनवलेलं असेल, तर तिथे पण जाऊन आपण त्या झाडांची काळजी घेणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून.

0: त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून पण आपलं काम आहे. तर त्यामुळे आजूबाजूला जे काही ग्रीन स्पेस आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपली जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून पण. आणि शासकीय तर आहेच, कारण आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याकडे पण शासन लक्ष ठेवतं, पण ह्या सगळ्याकडे आपण जर का योग्य लक्ष दिलं तर आपल्यासाठीच ती झाडं महत्त्वाची आहेत, शासन आपल्यासाठीच करतं. त्यामुळे नागरिक म्हणून आपण पुढे येऊन आपणच जर त्या झाडांची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावं असं मी म्हणेन.
1: पण मग जर असा प्लॉट संस्थेचा असेल एखादा, तर मग तिथे कशा प्रकारे काम केलं जातं?
0: हो, म्हणजे आता संस्थेचा विषय आला म्हणून पर्यावरण दक्षता मंडळ, खरं तर पर्यावरण दक्षता मंडळाची जेव्हा स्थापना झाली तर संस्थेचा उद्देशच आहे की पर्यावरण संवर्धन, जनजागरण आणि शिक्षण. तर ह्याच्यामध्ये आम्ही जनजागरण जेव्हा करतो तर आम्ही जनजागरण आणि संवर्धनामध्ये विशेषतः झाडं लावण्याचा सल्ला देतो की बाबा तुम्ही इथे रिकामी जागा असेल किंवा शाळेच्या परिसरातील जागा असेल तर तिथे तुम्ही झाडं लावा. तर आम्हाला जेव्हा एखादा प्लॉट मिळतो किंवा एखादी जागा दिली जाते की ही बाबा तुम्हाला जागा डेव्हलप करायची आहे, इथे तुम्हाला झाडं लावायची आहेत, तर त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून योग्यरित्या जी लावायची झाडं आहेत मग देशी किंवा स्थानिक याच्यावरती जास्त भर दिला जातो आणि ती झाडं लावली जातात. आणि त्याचं संगोपन आहे सुरुवातीला संस्थेकडनं केलं जातं आणि मग तिथल्या नागरिकांवरती जबाबदारी सोपवली जाते की बाबा या जागेची किंवा या झाडांची काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे. आणि तसं मग पुढे काम जातं, कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं, कारण आमचं काम हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतं काम म्हणजे लोक आम्हाला विश्वास ठेवून वेगवेगळी कामं सांगत आहेत. तर त्यामुळे हे वाढतं काम घेण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बरीच जण आमच्याकडे येतात, अशी जागा विचारतात, सांगतात, तर तिथे आम्ही अशा पद्धतीचा सल्ला देतो आणि झाडं वाढवायला त्यांना उद्युक्त करतो.
1: म्हणजे थोडक्यात की तुम्ही त्यांना झाडं लावून त्यांना ती नंतर त्यांच्या ताब्यात देता.
0: हो,
1: की पुढे तुम्ही त्यांचं सांभाळ करा.
0: Yes. कारण आम्हाला तसंच म्हणजे त्यांच्याकडनं तशीच विचारणा आलेली असते ना की बाबा शाळेच्या परिसरात आम्हाला झाडं लावायची आहेत, तर आम्ही त्यांना योग्य तो सल्ला देतो, झाडं उपलब्ध करून देतो आणि मग तिथे झाडं आम्ही लावण्याचं पण काम देतो. आता शाळा असेल तर मग शाळेतल्या मुलांना तिथे सहभागी करून घेतो, एखादी सोसायटी असेल तर सोसायटीला इच्छुक असतील तर त्यांना सहभागी करून देतो घेतो. आणि जर का एखाद्या कुठल्या तरी अशा शासकीय संस्थेने आम्हाला प्लॉट दिला असेल तर मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून तिथे आपण झाडं आहेत ही लावली जातात. आणि
1: मग आता तुम्ही गेली 18 वर्ष या संस्थेबरोबर कार्यरत आहात, तर पर्यावरणाच्या संबंधित अनेक उपक्रम तुम्ही राबवले असतील,
0: हो,
1: तर त्याविषयी काय सांगा?
0: त्या पर्यावरण दक्षता मंडळ अनेक गोष्टींसाठी काम करतं, त्याच्यामध्ये झाडांवरती विशेष लक्ष आहे. आणि आत्ताच पर्यावरणपूरक सण याच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर जनजागृती करतो. तर आपल्याकडचे सण आहेत या सणांमध्ये मुख्यतः झाडांचा विचार केलेला आहे, म्हणजे दसऱ्यामध्ये आपट्याचं आहे किंवा गणेशपत्रीमध्ये 21 वेगवेगळी पानांचा विचार केलेला आहे. तसंच वटपौर्णिमेबद्दल जर आपण विचार केला तर आपण वटवृक्षाची पूजा करतो, बरोबर, वैज्ञानिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं. तर असे जे काही अवेअरनेस कॅम्पेन आहेत किंवा मग जनजागृती सत्र आहेत शालेय स्तरावर किंवा मग सोसायटी स्तरावर आम्ही घेतो. आजकाल कसं झालेलं आहे, आपण एवढ्या धावत्या जगामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे जाऊन पूजा करणं हे शक्य होत नाही, तर लोक बाजारात जातात, फांदी मिळते ती आणतात आणि मग लावून तिथेच घरी पूजन केलं जातं. तर आम्ही असं म्हणतो की तसं काही करू नका, तुम्ही शक्यतो करून तिथे जा, तिथे पूजन करा. आणि आणलेली जी फांदी जर चुकून कोणी आणली असेल तर त्याचं तुम्ही पुन्हा मातीमध्ये, हा, मातीमध्ये त्याला जर का टाकलात तर त्याला नवीन फुटवा फुटू शकतो. तर अशा पद्धतीचं जनजागरण करतो. हा एक तर खूप मोठा उपक्रम जेव्हा संस्था सुरू झाली तिथपासनं सुरू केलेला आहे. अजून एक संस्थेबद्दल नक्की सांगेन, एक सुंदर असा उपक्रम आहे, म्हणजे तुम्हाला पण बाग लावायची आवड असेल, तुम्ही घरामध्ये छोटीशी का होईना आपली बाग ही निर्मिती केली असणार, तर ह्या बागेचं कौतुक कोण करतं? तर तसं बघितलं तर आपल्या घरामध्ये येणारे नातलग असतील ते कौतुक करत असतील, बाकी कोण तसं बघत नाही. तर आपण ठाण्यामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबवतो, तो म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. आता हे ठाण्यापुरतं नाहीये, तर ठाण्यासोबत आम्ही कल्याण डोंबिवली या क्षेत्र

0: मध्ये पण राबवतो. तर ज्यांना बागेची आवड आहे, ज्यांच्याकडे बाग त्यांनी निर्माण केलेली आहे, तर त्यांचा कौतुक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर त्यामुळे त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं. हा एक संस्थेचा उपक्रम आहे, गेली 20 वर्ष संस्था राबवते, आणि त्यातनंच एक नवीन जन्माला आलेला प्रोजेक्ट म्हणजेच ग्रीन लव्हर्स क्लब. आज ह्या ग्रीन लव्हर्स क्लबला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि या क्लबच्या माध्यमातून हरित हात निर्माण होत आहेत. म्हणजे ठीक आहे, मला झाड कसं लावायचं हे मला शास्त्रीय पद्धतीने माहिती नाही, तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. किंवा एखादं कुठलं तरी किचन गार्डन बनवायचं असेल, किंवा औषधाची बाग बनवायची असेल, तर कुठली रोपं पाहिजे, कशी लावली पाहिजे, याची शास्त्रशुद्ध माहिती आहे या क्लबच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी ह्याचा म्हणजे या क्लबमध्ये सहभागी घेऊन कोर्स केलेला आहे. तर हे एक मी मुख्यत्वे म्हणेन, हे दुसरं. आणि आज जवळजवळ 12 वर्ष आपण त्याच्यात काम करतो आहोत, आणि याच्यातनंच अजून एक पायोनियर प्रोजेक्ट आपण म्हणतो संस्थेचा, असं मी म्हणेन, तो म्हणजे देवराई इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट. आम्हाला वनविभागाने एक जागा दिली रुंदा इथे, आणि ती जागा रुंदा टिटवाळा रुंदा इथे 50 एकर जागा आहे, आणि त्या 50 एकर जागेमध्ये आम्ही 30,000 झाडं लोकसहभागातून लावली आणि 20,000 झाडांचं जतन केलं. आज तिथे 50,000 झाडं उभी आहेत. म्हणजे पूर्ण रिकामी जागा होती, तिथे आता हरित वन जे आहे, म्हणजे ज्या झाडांना आता फुलं येतात, फळं येत आहेत, अशी वृक्ष तिथे झालेली आहेत. आणि या वृक्षांसोबत तिथे वेली आहेत, छोटी झुडपं आहेत, म्हणजे करवंदाच्या जाळ्या पण तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक छानसं असं वन निर्मिती तिथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही टिटवाळ्याजवळच एक थोडी जागा आहे जिथे निसर्गायण नावाचा प्रकल्प करतो आहोत. हा प्रकल्प थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातनं आहे, म्हणजे झाडं तर लावतोच आहोत, पण फक्त झाडं संवर्धन असं नसता आपण एक पर्यटन केंद्र उभारतो आहोत. पर्यटन केंद्र कोणासाठी? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी आहेच. म्हणजे आपल्याला जर का शिकण्यासाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, सहलीसाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता तिथे तुम्हाला काय वेगळं पण असेल, तर आम्ही एक देवराई बनवणार आहोत, वनराई बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगळी झाडं असतील. म्हणजे कांडोळसारखं झाड आपल्याला, त्याला भूताचं झाड म्हटलं जातं, तर ते आपल्याला शहरात कुठे दिसणार नाही, ते तिथे दिसेल.
1: अच्छा.
0: अर्जुनसारखं झाड हे तिथे दिसेल, ऐनासारखं झाड हे तिथे दिसेल. तर अशी झाडं वेगवेगळी आहेत, हे मुलांना दाखवता येतील असं आपण तिथे निर्मिती करतो आहोत. याच्यासोबतच विविध बागा आपण करणार आहोत, जसं की औषधी वनस्पती आहे, किंवा मग सुगंधी वनस्पती आहे, किंवा आपल्याला स्पायसेस, आतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला आढळतात किंवा आहेत. तर हे जे सगळं आहे ना, हे मुलांना बघण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी आम्ही तिथे बागा निर्मिती करतो आहोत. तर ही जागा आहे, ही आम्ही तिथे डेव्हलप करतो आहोत. आणि एक मियावाकीचं पण जंगल तिथे आम्ही ऑलरेडी सुरू केलेले आहे. तर म्हणजे काही उपक्रम हे संस्थेचे सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत, आणि काही उपक्रम हे आपण सुरू आहेत. म्हणजे या माध्यमातून मी असं अपील करेन की तुम्ही नक्की तिथे या सर्वांनी. अगदी खूप टिटवाळा म्हणजे दूर नाही आहे, टिटवाळा स्टेशन पासून अगदी 10 मिनिटावर बाय रिक्षाने जाता येईल असा तो प्रकल्प आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळे हरित हात तिथे गरजेचेच आहेत.
1: खूप छान असा उपक्रम आहे, आणि तो लवकरच यशस्वी व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करते. सर्वसामान्य मंडळींना देखील पर्यावरणात सहभागी व्हावं असं वाटत असतं.
0: हो,
1: वेळ कमी असतो म्हणा, धावपळ असते म्हणा, पण इच्छा अनेकांची असते. तर ही सगळी मंडळी कशा प्रकारे या कामात सहभागी होऊ शकतात?
0: सगळ्यांनाच खरं तर आत्ताचा उन्हाळा बघितलात ना, तर हे लक्षात घेता, आणि आत्ता जो पडणारा पाऊस आहे हे लक्षात घेता, सर्वांनीच पर्यावरणाच्या कामामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी म्हणेन अगदी पर्यावरणपूरक कृती जी आपण म्हणतो, ते आता फक्त बोलण्यावर नाही तर ती प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. मी एक असं म्हणेन सगळ्यांना की एक छोटासा आपला हरित कोपरा जो आहे घरातला, तो आपण कशाही पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा, जेणेकरून घरातले जे काही रासायनिक घटक आहेत ते तरी त्या हरित कोपऱ्यामुळे काय केले जातात, ॲब्सॉर्ब करून घेतले जातात, म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या कोपऱ्याचा उपयोग होईल. शिवाय आपल्यासाठी पण ते छान आहे, आपला पण वेळ जातो, आपल्याला पण छान वाटतं. एखादी भाजी पण तिथे लाव जर का तुम्ही लावलात, किचन गार्डन केलात, तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे मी माझ्या घराचं उदाहरण देते, मला कढीपत्ता आणावा

0: लागत नाही, कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं 4-5 फुटाचं मस्त उंच झाड आहे. मग अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही केलात, ही छोटासा भाग आहे. पर्यावरण कृती करणं म्हणजेच काय, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही, किंवा मग मी घरातनं निघताना एखाद्या कापडी पिशवीचाच वापर म्हणजे घेऊन जाईन, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. याच्यात अजून एक मी संदेश असं देईन, आजकाल कसं आहे माहितीये का, आपल्याकडे ना थोडंसं मुलांचा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा गेट टुगेदर असेल, तर आपण सगळेजण मिळून काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं किंवा काहीतरी द्यावं असं आपली इच्छा असते, तर तिथे आपण विचार करावा की बाबा एखादं झाड देता येईल का, एखादी बी देता येईल का, एखाद्या वेळेस खत देता येईल का, एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावून देता येईल का, असं जर विचार केला तर ते पूरक आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा एक संदेश आहे, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी थोडं का होईना हे काम करावं. अजून एक मी थोडंसं ह्याच्यामध्ये अपडेट करेन, ते असं की तुम्ही निसर्गात जा.
1: अच्छा,
0: निसर्गात जा, कारण का जेवढं निसर्गामधनं तुम्हाला घेता येईल ते शिकता येईल. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या जवळच आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला जाऊन बघायला मिळतील, जाणवतील. तर तो निसर्ग अगदी तसाचा तसा आपल्या घरात निर्माण करणं शक्य नाही आहे, पण थोडा तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे हरित संपदा वाढवा असंच मी सांगेन.
1: खूप छान जसं म्हणालात तुम्ही की प्रत्येक जण नक्कीच एक छोटा हरित कोपरा तयार करू शकतो. असं लक्षात आलं होतं की मुलांना कित्येक वेळा माहिती नसतं की भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात. त्या आवडतात सगळ्यांना खायला, पण शहरातल्या मुलांना हे लक्षात येत नाही, कारण अनेक फळं किंवा भाज्या या जमिनीच्या वर उगवतात, त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हा प्रश्न असतो. आणि खरं तर शेतीप्रधान देशात हा प्रश्न पडता कामा नये, त्यांना माहिती असायला हवं. तर तुमचे उपक्रम खूप छान आहेत.
0: आत्ताच मी उल्लेख केला की बाबा तुम्ही घरात कोणती झाडं लावू शकता. किचन गार्डनचा कोपरा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर बेस्ट म्हणजे कढीपत्ता आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे तुमच्याकडे हळद येऊ शकते, किंवा मग मिरची, हां आलं मिरची, अशी जी छोटी छोटी रोपं आहेत ही जर तुम्ही लावला तर नेहमीच्या किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. औषधांमध्ये जर बघितलं तर औषधी वनस्पती आपण म्हणतो, अडुळसा तुमच्या घरामध्ये, अडुळशाचं झाड आपल्या घरामध्ये असलेलं योग्य, लहान मुलांसाठी पण आपल्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एक काढा केला तरी आपल्याला बरं वाटतं. या दिवसात तर आपल्याला पावसामध्ये थोडेसे काही घशाचे वगैरे त्रास होतात, त्याच्यासाठी चांगलं आहे ते. अडुळसा आहे, याच्यासोबतच आपण कोरफड आहे त्याचाही वापर, तुळशी तर आपण लावतोच, तर तुळशीमध्ये पण अनेक प्रकार येतात, ते पण तुम्ही लावलात तरी चालेल. फुलझाडांमध्ये आपण दर दिवशी थोडंसं, एखादं फुल आहे, एखादं फुल आपण वाहतोच बरोबर ना, तर तिथे आपण सदाफुली आहे, जास्वंद आहे, शेवंती आहे, अशी छोटी छोटी रोपं आहेत ही आपण लावू शकतो. आता अगदीच मोठी आपल्याला लावता येणार नाहीत, पण किमान ही छोटी झाडं जर आपल्या घरामध्ये लावली तरी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे घरच्या घरी पण आपण एक छोटंसं बाग निर्मिती करून त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते सांभाळायची कशी, त्याला किती ऊन आहे लागतं, किंवा तिथे त्याला किती पाणी द्यायचं. तर हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू हळूहळू अनुभवातून सुटतील. कारण अनुभव आल्याशिवाय काही जणांनी तर असं आहे की माझ्याकडनं एखादं झाड नेलेलं आहे आमच्या संस्थेमधनं आणि त्यांनी सुंदर बाग फुलवली. काही जणांचे असे निगेटिव्ह पण अनुभव आहेत, पण त्यांना आम्ही खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि छान पद्धतीने आता त्यांच्या ठाण्यामध्ये बघितलात तर बागा निर्मिती झालेल्या आहेत. काही जणांनी तर टेरेसवर अख्खं छोटासा प्लॉट असतो आणि त्याच्यावर आपलं आपलं टेरेस केलेलं आहे आणि अनेक झाडं 100+ झाडं लावलेली आहेत, फळ झाडं लावलेली आहेत.
1: पण मग ही झाडं सगळी भाजीची म्हणा किंवा इतर वेली वर्गाची ही कुठे उपलब्ध होऊ शकतात?
0: ही उपलब्ध होण्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आपल्या घरामध्ये जर का किचन परसबाग करायची असेल तर मिरची आपण घरात आणतो, सुकी मिरची असेल तर त्याच्या बिया आपण काढून आपली आपली रोकपं बनवू शकता. कधी कधी कारली आपल्या घरात येतात तर कारल्यातली काही बिया असतात ह्या लाल झालेल्या असतात, पूर्ण परिपक्व झालेल्या असतात, त्या आपण काढून जर ठेवलात तर त्या पण बिया तुम्ही घेऊ शकता. काकडीचं पण तसंच आहे, पण शक्यतो ह्याचं वाण तुम्ही बाजारातनं घेतलात तर ते उपयुक्त जास्त आहे, कारण त्याचा ते लावलं तर आपण बीपासनं नवीन रोप आपल्या घरी करायचं आहे. समजा तुम्हाला घरी करायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्हाला आता नर्सरीमध्ये अशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत.

0: आणि हा आत्ताचा पावसाळा आहे, याच्यात तुम्ही काही झाडं आहेत रोपवाटिकेमधनं घेऊ शकता, नर्सरीमधनं घेऊ शकता आणि मिळतात, अगदी 10-20 रुपयाला पण मिळतात. ती झाडं लावलात तर तुम्ही एखादं झाड किंवा दोन झाड एका कुंडीमध्ये लावलात तरीही आपल्याला मिरच्या मिळतील, किंवा मग तुम्हाला कढीपत्ता मिळेल, किंवा मग तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तो मिळेल. तुम्ही जे काही लावाल ते तुमच्या घरी येईल. तर हे नर्सरीमध्ये मिळतात, उपलब्ध आहेत, किंवा आपल्या घरी पण तुम्ही करायचं असेल तर करू शकता. आणि कोणाला नाहीच पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे पण हे सगळं उपलब्ध आहे.
1: वा, खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जाता जाता हेच सांगेन मी. आता तुम्ही उल्लेख केलात भुईमुंगाच्या शेंगांचा, तर मी सगळ्यांना हाच संदेश देईन की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं जे आत्ता निसर्ग आणि टिटवाळाचं नवीन प्रकल्प होतो आहे, तर तिथे आपण शेती म्हणून पण एक विशेष प्रकल्प सुरू करतो आहोत. की शेती काय असते तर हे फक्त बघण्यापुरतं नाही तर तिथे अनुभवासाठी तुम्ही येऊ शकता की कुठे येतं, काय येतं, कसं येतं. भेंडी पण आहे, भेंडी किंवा गवार आहे, म्हणजे परसबाग पण आम्ही तिथे करतो आहोत. तर मी जाता जाता हेच सांगेन की जिथे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत किंवा करता आहेत तिथे जाऊन एकदा भेट द्या. शेतकऱ्याशी पण भेटा, शेतकऱ्याला आपण जाऊन भेटा. कारण पर्यावरणामध्ये फक्त आपण म्हणजे धावपळीच्या जगात न राहता आपण अशा गोष्टी पण आजूबाजूला आपल्या सुरू आहेत, चालू आहेत, त्यांना भेट दिल्यास कशा पद्धतीने रक्षणाचं काम चालू आहे. आणि विविध संस्था जसं पर्यावरण रक्षता मंडळ संस्था काम करते आहे, तसंच विविध संस्था पण अशा रक्षणा संवर्धनासाठी काम करत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन काम करा, त्यांना सपोर्ट करा. आणि नक्कीच मी पुन्हा म्हणेन आजचा विषय की झाडे लावा आणि प्रदूषण टाळा. तर एक छोटीशी कृती आहे आपली झाडं लावायची, तर ते जतन करण्याचं एकदा तंत्र तुम्ही शिकलात ना तर नॅचरली प्रदूषण हे आपल्या घरातील किमान कमी होईल. तर त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे.
1: खूप छान.
0: आणि पर्यावरण कृतीकडे तुम्ही जास्त त्याचं अनुसरण करा असंच मी म्हणेन. हा एक शेवटचा संदेश आहे हा मी देईन, म्हणजे ती अंगीकारा असं मी म्हणेन.
1: याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, कारण झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा असं खरं तर म्हणायला हवं. कारण झाडं बऱ्याच वेळा लावली जातात पण मग पुढच्या वर्षी त्याचं काय होतं इथेही लक्ष देणं खूप आवश्यक असतं. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात, छान अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: जलबलसागर भारत हो. वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा

0: मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम

0: उपनगरांमध्ये तसंच भांडूप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ उरण फाटान कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5,000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी

0: पद्धती तसंच आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं, पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून या

पुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 MRC प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं MRC प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ RMC प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर STP उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून MPCBमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे 3 प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषद

0: परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज बुधवार दिनांक 1 जुलै 2026 अशा कार्यक्रमाची सुरुवात करूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवींनी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गावी उरली मुख्यतः शेती, ती कशी बशी चालविती, विशेष बुद्धी शक्ती संपत्ती यांचा ओघ दुसरीकडे, उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वणवण, उद्योग धंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावची.
0: मंडळी, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. श्रोतेहो, आज 1 जुलै आणि हा दिवस अनेक महत्वपूर्ण उपक्रमांचा संगम आहे. आज जगभर आंतरराष्ट्रीय फळ दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील अनेक भागात हा दिवस कृषी दिन म्हणूनही पाळला जातो. याच दिवसापासून वनमहोत्सव सप्ताह सुरू होतो, जो वृक्षारोपण

0: पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेचा संदेश देतो. तसेच श्रोते हो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे शिल्पकार आणि कृषी विकासाला नवी दिशा देणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे ही जाणीव ठेवून वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन, सुधारित बियाणे आणि शाश्वत विकासाला चालना दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा आणि नवे बळ मिळाले. आजच्या कृषी दिनानिमित्त आपणही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प करूया. अन्नदात्याच्या कष्टांना सलाम करत स्वर्गीय वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन आणि आपणा सर्व श्रोत्यांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर वळूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, सादर करतोय पशु जगत ही मालिका. शेतकरी बांधवांनो, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात गायी, म्हशी, शेळ्या आणि कुक्कुटपालनाचे शाश्वत व्यवस्थापन कसं करावं, जनावरांचं आरोग्य कशा पद्धतीने जपावं आणि उत्पादनात होणारं नुकसान कसं टाळावं, एकूणच बदलत्या हवामानानुसार पावसाळ्यात पशुधनाचे संरक्षण याविषयी आज आपण सविस्तर संवाद साधणार आहोत आणि यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात पशुपालन तज्ज्ञ, पशु आरोग्य आणि हवामान सहिष्णु पशुपालन व्यवस्थापनाचे मार्गदर्शक डॉक्टर उल्हास गळकाटे, विषय विशेषज्ञ पशुवैद्यक शास्त्र कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था वर्धा रोड नागपूर. सर नमस्कार.
1: नमस्कार, माझा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, आपण बघतो की सध्याचं हवामान सतत बदलत असतं, वाढतं तापमान, पावसाचं बदलतं स्वरूप आणि त्याचा गायी, म्हशी, शेळ्या आणि कुक्कुटपालनावर होणारा परिणाम याविषयी आज आपण सविस्तर अशी चर्चा करूयात. तर सर्वप्रथम आपण सांगावं की विदर्भातील पशुपालकांच्या दृष्टीने हा विषय आज इतका महत्वाचा का मानला जातो?
1: अगदी, हा विषय निश्चितपणे महत्वाचा आहे, कारण मला शेतकरी मित्रांना सांगावं असं वाटलं की आज जो हवामानात जो हा बदल होतो आहे हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही आहे, तर तो शेती आणि पशुपालनाच्या भवितव्याशी जोडलेला एक विषय आहे. आपण बघतोय की पूर्वी जे आहे पावसाळा ठराविक काळात सुरू होत होता आहे ना, आणि त्याचं स्वरूपही बऱ्यापैकी नियमित होतं.
0: बरोबर.
1: पण आजकाल काय आपल्याला काय दिसतंय की कधी अतिवृष्टी होते, कधी दीर्घकाळ पावसाचा खंड राहतो, तर कधी अवेळी पाऊस येतो, आणि अशा परिस्थितीने आपल्याला नेहमी वारंवार आपल्याला समोर जावं लागत आहे. आता आपल्या विदर्भासारख्या प्रदेशात जर आपण त्याचा विचार केला तर याचा परिणाम आपल्या शेतीवर होतो आहे, याचा परिणाम आपल्या चारा उत्पादनावर होतो आहे, आणि पाण्याची जी उपलब्धता आहे ती पण कमी होते आहे, आणि जनावरांच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हवामानाशी जुळून घेणारं आणि कमी खर्चिक असणारं आणि अशा प्रकारचं आपल्याला शाश्वत पशुपालन आज स्वीकारण्याची काळाची गरज आहे असं मला वाटतं आहे.
0: सर, ग्लोबल वॉर्मिंग, हरितगृह वायू आणि एल निनो यासारख्या संकल्पना आपण नेहमीच ऐकत असतो, तर याचा आपल्या पशुपालनाशी काय संबंध आहे, काय सांगाल आपण?
1: हो, पहिले आपण समजून घेऊया की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड असतो, मिथेन किंवा नायट्रस ऑक्साईड किंवा जल बाष्प, ज्याला आपण बाष्प म्हणतो, यासारखे काही वायू आपल्या या वातावरणामध्ये असतात आणि यांना आपण हरितगृह वायू असं म्हणतो, ज्यांना इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस असं पण आपण म्हणतो. आता हे वायू काय करतात की सूर्यापासून जी उष्णता असते मिळते जी आपल्याला ती पृथ्वीच्या वातावरणामध्ये अडकवून ठेवतात आणि बरेचसे आपले मानवी क्रियाकलाप असतात, आपली उद्योग असतात किंवा आपण वाहन चालवतो, जंगलतोड करतो आणि काही प्रमाणामध्ये आपली शेती आणि पशुपालन सुद्धा या वायूचं प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. आणि याचा परिणाम काय होत आहे की पृथ्वीचं सरासरी तापमान जे आहे ते वाढत असून यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो.
0: बरोबर.
1: आणि आपण एल निनो म्हणून नेहमी ऐकतो आहे, तसंही यावर्षी हवामान खात्यानं त्याला सांगितलं आहे की एल निनोच्या प्रभावामुळं यावर्षी जी आहे वृष्टी जी आहे, पाऊस जो आहे तो कमी मिळण्याची आपल्याला शक्यता आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शेतीवर होणार आहे. तर हे एल निनो म्हणजे काय, ही एक प्रशांत महासागरातील तापमानाशी बदलाशी संबंधित एक नैसर्गिक घटना आहे. आता या एल निनोच्या काळामध्ये यावर्षी भारतामध्ये पाऊस जी आहे ती कमी होण्याची किंवा अनियमित होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि याचा परिणाम काय होईल, याचा परिणाम पिकावर सुद्धा होईल आणि चाऱ्याची टंचाई सुद्धा निर्माण होईल, तसंच पाण्याची कमतरता पण निर्माण होईल आणि जर जास्त काळ, जर दीर्घकाळ जर पावसाचा ताण राहिला

0: आणि उष्णता जर वाढली तर या उष्णतेचा ताण सुद्धा या जनावरांवर राहणार आहे आणि याचा परिणाम काय होईल की जनावरांचं दूध उत्पादन कमी होईल, त्यांची प्रजनन क्षमता कमी होईल आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे.
1: सर, असं सांगितलं जातं की पशुपालनातून मिथेन वायू निर्माण होतो, तर शेतकरी याबाबत काय करू शकतात?
0: अगदी बरोबर आहे, कारण जसं मी सांगितलं की मिथेन हा हरित गृहवायू आहे आणि हा जर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा तापमान वाढीशी संबंध आहे आणि त्यामुळे तापमान वाढणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपली जी गायी किंवा म्हशी असतात, जी रवंथ करणारी जी जनावर आहेत, त्यांच्या पचनक्रियेच्या दरम्यान हा मिथेन वायू उत्सर्जित होत असतो. पण आपण जर योग्य प्रकारचं खाद्य व्यवस्थापन केलं, त्यांच्या खाद्य देण्याच्या वेळा आणि त्यांचं ठराविक प्रमाण आपण जर राखलं

0: तुम्ही सांगितलं की मिथेन हा हरित गृहवायू आहे आणि हा जर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा तापमान वाढीशी संबंध आहे आणि त्यामुळे तापमान वाढणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपली जी गायी किंवा म्हशी असतात, जी रवंथ करणारी जी जनावर आहेत, त्यांच्या पचनक्रियेच्या दरम्यान हा मिथेन वायू उत्सर्जित होत असतो. पण आपण जर योग्य प्रकारचं खाद्य व्यवस्थापन केलं, त्यांच्या खाद्य देण्याच्या वेळा आणि त्यांचं ठराविक प्रमाण आपण जर राखलं, तर आपल्याला या मिथेनची जी उत्सर्जनाची जी क्रिया आहे ती थोड्या प्रमाणात कमी करता येते. बरेचसे शेतकरी काय करतात की जनावरांना केवळ कडबा किंवा निकृष्ट दर्जाचा चारा, जसं आपण तणस वगैरे आपण त्यांना जनावरांना चारतो, हे चारण्याऐवजी आपण जर त्या जनावरांना अगदी हिरवा चारा किंवा मग कडधान्यांपासून मिळणारा चारा आणि पशुखाद्य, ज्याला आपण अलप किंवा खुराक असं म्हणतो, आणि सोबत खनिज मिश्रण, मीठ आणि पुरेसं स्वच्छ पाणी जर आपण त्यांना दिलं तर त्यांची पचनक्रिया सुधारते. आणि ही जर पचनक्रिया व्यवस्थित झाली तर मिथेनचं जे उत्सर्जन आहे खूप कमी होतं आणि त्याचा परिणाम हा होईल की मिथेन कमी झाल्यामुळं आपल्याला तापमान कमी राखण्यासाठी त्यामुळे मदत होईल. जसं आपल्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्वारी आहे, मका आहे, नेपियर आहे, बरसीम आहे आणि लुसर्न आहे, यासारखी चाऱ्याची पिकं जी आहेत ती आपल्याकडे आपण घेतो आणि ही पिकं फार उपयुक्त आपल्या जनावरांसाठी असतात. तर शेतकऱ्यांनी ही पिकं जरूर चारा पिकं म्हणून घ्यायला हवी आणि ही पिकं जर आपण घेतली तर यांचं भरघोस उत्पादन आपल्याला मिळतं. आणि अशा परिस्थितीत जर अतिरिक्त चारा जर आपल्याकडे असेल, हिरवा चारा असेल, तर त्याचं आपण रुपांतर सायलेजमध्ये किंवा मुरघास आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये करू शकतो. कारण ही एक उत्तम पद्धत आहे. या पद्धतीमध्ये जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेव्हा हिरवा चारा कमी मिळतो त्यावेळी आपण हा मुरघास किंवा आपण ज्याला सायलेज म्हणतो ते वापरून आपण आपल्या जनावरांचं आरोग्य सुधारू शकतो, त्यांचं दूध उत्पादन वाढवू शकतो आणि सोबत मिथेनचं उत्सर्जन कमी झाल्यामुळं पर्यावरणाचं संरक्षणही आपण करू शकतो.
1: म्हणजे पशुपालकांनी पशूंच्या खाद्य व्यवस्थापनाकडे योग्य ते लक्ष द्यायला हवं आणि योग्य ती काळजी
0: घ्यायला पाहिजे.
1: जसं आपण आता खाद्याचं व्यवस्थापन सांगितलं तर ऋतूनुसार आपण गोठ्यांचं सुद्धा व्यवस्थापन करतो.
0: बरोबर.
1: तर पावसाळ्यामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं?
0: पावसाळ्यात खूप लक्ष देण्याची गरज असते गोठ्याकडे. कारण गोठ्यात जर पावसाचं पाणी साचलं तर ती निचरा होण्याची व्यवस्था आपल्याला अगदी सजगपणे करायला पाहिजे. गोठा जर त्याची जमीन जर ओली असेल तर तिथे जंतू निर्माण होतात, तिथे बुरशी निर्माण होते, माशा डास यांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा प्रसार त्या गोठ्यामध्ये बांधल्या गेलेल्या जनावरांमध्ये होऊ शकतो. आणि म्हणून गोठा किंवा जमीन ओली राहणार नाही याची आपल्याला पहिले खात्री करावी लागते. याशिवाय हा गोठा जो आहे तो अगदी हवेशीर असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे आणि कोरडा असला पाहिजे. आणि जर समजा ओलसरपणा थोड्याफार प्रमाणात असेलही तर आपण जेव्हा गायी बशींना त्या गोठ्यामध्ये बांधतो तेव्हा त्यांना कोरडा बिछाना आपल्याला द्यावा लागतो. कोरडा बिछाना म्हणजे जे वाळलेलं गवत असतं ते गवत जरी आपण एक थर त्याचा आपण टाकला त्या गोठ्यामध्ये जमिनीवर तरी तो एक कोरडा बिछाना त्यांना होतो, तो टाकायला पाहिजे. आणि शेण आणि कचरा जर तिथे असेल त्या गोठ्यामध्ये तर त्याला नियमितप्रमाणे आपल्याला साफ करायला पाहिजे. जर आपल्याकडे शेळ्या असतील, गोठा जर त्याची जमीन जर ओली असेल तर अशा परिस्थितीमध्ये या शेळ्यांना थोड्या उंचावर, जमिनीपासून थोड्या उंचावर ठेवणं कधी फायदेशीर ठरतं. उंचावर ठेवण्यासाठी जे आपल्या लाकडी फळे असतात त्याचा आपण एक तख्त तयार केला आणि त्यावर सुद्धा त्यांना ठेवलं तर त्यांना खुरांचे आजार होणार नाहीत, तर त्यांच्यावर परजीवींचा प्रादुर्भाव होणार नाही, तर त्यामुळे त्या निरोगी राहतील. आणि जर आपल्याकडे कोंबड्या असतील आणि त्या जर आपण लिटरवर पाळत असेल, लिटर म्हणजे आपण एक गादी असते त्या गादीवर जर आपण त्या पाळत असू तर या गाद्यामध्ये केक निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. लिटर ओले होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. जर लिटर जर ओलं असेल तर राणीखेत आणि गंभोर यासारखे जे काही रोग असतात अशा संसर्गजन्य रोगांचा धोका तिथे वाढू शकतो. म्हणून हे लिटर जे आहे नेहमी कोरडं ठेवावं.
1: सर, आपण मगाशी उल्लेख केला की यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी येण्याची शक्यता आहे, तर पावसामध्ये मोठा खंड पडला किंवा अतिवृष्टी झाली,
0: बरोबर,
1: तर या दोन्ही शक्यतांमध्ये पशुपालकांनी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी?
0: अगदी बरोबर आहे. कारण जसं अल्निनोमुळे सांगितलं गेलं आहे त्यामुळे हवामानामध्ये अनिश्चितता जरूर राहणार आहे, त्यामुळे प्रत्येक पशुपालकानं पूर्वनियोजन करून ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे. तर आपल्याला पावसाळ्यात मुबलक प्रमाणात जो उपलब्ध हिरवा चारा मिळतो, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की बरसीम, लसूण घास किंवा विशेषतः खरीपमध्ये आपण मका किंवा ज्वारी लावतो, हे जर आपल्याला मका किंवा ज्वारी भरपूर प्रमाणात जर मिळत असेल तर त्याचं रुपांतर आपण सायलेजमध्ये करायला पाहिजे, ज्याला आपण मुरघास असं म्हणतो त्यामध्ये तयार करून ठेवायला पाहिजे. तसंच पाऊस आपल्याला कमी मिळणार आहे त्याच्यामुळे आपण शेततळ्यामध्ये किंवा पाण्याच्या टाक्यांमध्ये या पाण्याची साठवणूक

0: करायला पाहिजे, म्हणजे वेळेवर आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. आणि अतिवृष्टीच्या काळात जर, कारण अल्निनोमुळं पाऊस कमी होऊ शकतो किंवा अतिवृष्टी पण होऊ शकते, तर अतिवृष्टीच्या काळामध्ये जनावरांना आपल्याला अगदी सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. आणि पुराचा धोका जर असेल त्याची पर्याय व्यवस्था आपल्याला आधीच करून ठेवणे आवश्यक आहे. आणि नियमितपणे हवामान विभागाचा अंदाज आपण ऐकून त्यानुसार नियोजन करणं गरजेचं आहे. हेच आजच्या काळातलं स्मार्ट पशुपालनाचं लक्षण आहे. जसं आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत काही SMS शेतकऱ्यांना पाठवले जातात, ज्यामध्ये हवामानाचा अंदाज दिला जातो, पुढील 8 दिवसाचा अंदाज दिला जातो. तर हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं तर निश्चितपणे त्यांचा फायदा होईल आणि ते आपलं नुकसान टाळू शकतील.
1: नक्कीच. सर, पावसाळ्यात जंतनाशनाचं महत्व नेमकं काय आहे, काय सांगता येईल आपल्याला?
0: पावसाळ्यामुळे जो ओलावा निर्माण होतो त्यामुळं पोटातल्या जंतांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होतेच. म्हणूनच आपल्याला वर्षातून किमान 3 किंवा 4 वेळा आपल्याला जनावरांचं जंतनाशन करणं आवश्यक असतं. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जर आपण जंतनाशक औषधे जर आपण घेतली तर या जंताचा चांगल्या प्रमाणे उपाय आपले पशुपालक करू शकतात. आता विशेषतः जसं शेळीपालनामध्ये आपण बघतो की तिथे जंतनाशनाला खूप महत्व आहे, कारण जंतामुळे त्यांचं वजन घटतं, त्यांना रक्तक्षय होतो आणि उत्पादन पण कमी होते. जर आपण वेळेवर जंतनाशन केलं तर हे धोके आपल्याला टाळता येतात, हे नुकसान आपल्याला टाळता येतं. आणि जंतनाशन केल्यानंतर जनावरांना आपण स्वच्छ पाणी आणि संतुलित आहार जर आपण त्यांना दिला तर आपल्याला त्याचा अधिक फायदा मिळू शकतो.
1: सर, गाय, म्हैस, शेळी आणि कुक्कुटपालनासाठी पावसाळ्यातील लसीकरणाबद्दल आपण काय सांगाल?
0: नेहमी आपण म्हणतो की प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमी स्वस्त आणि सुरक्षित असतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमीच म्हणतो. तर गायी आणि म्हशींसाठी आपण जे आहे ती या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लाळखुरकूत, घटसर्प, फऱ्या आणि एक लंपी रोग असतो याच्या विरुद्धची लस आपल्याला त्या गायी किंवा म्हशींना आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर शेळ्यांमध्ये PPR नावाचा एक रोग आहे आणि एक एन्टरोटॉक्सिमिया, ज्याला आंत्रविषार आपण जो म्हणतो, हे जे रोग आहेत यांच्यापासून आपल्याला रोगप्रतिबंधक लसी सुद्धा आपल्याला त्यांना लावायच्या आहेत. आणि कुक्कुटपालनामध्ये राणीखेत आणि गंबोरो या रोगांचं लसीकरण आपण जर वेळेवर केलं तर खूप मोठं नुकसान पशुपालकांना टाळता येते. आता शासनाच्या पशुसंवर्धन जे विभाग आहे त्या विभागामार्फत अनेक ठिकाणी मोफत लसीकरणाच्या मोहिमा आजकाल राबवल्या जातात. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या लसी तिथे उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेणं आवश्यक आहे.
1: सर, हवामान बदलाच्या या काळामध्ये विदर्भातील पशुपालकांसाठी आपला संदेश काय असेल, काय सांगाल आपण?
0: माझा सर्व पशुपालकांना एकच संदेश आहे, हवामान बदल हे आता वास्तव आहे आणि आपल्याला ते स्वीकारावं लागणार आहे. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे की स्वच्छ गोठा, संतुलित आहार, वेळेवर लसीकरण, नियमित जंतनाशन, चारा आणि पाण्याची साठवणूक, तसेच हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन, या गोष्टी आपण जर स्वीकारल्या तर आपण कोणत्याही संकटाला आपण या ठिकाणी समोर जाऊ शकतो. आता निरोगी जनावरे ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे, त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधावर अधिक भर द्या असा माझा सल्ला आहे. त्यातल्या त्यात आधुनिक तंत्रज्ञान, पारंपरिक ज्ञान आणि पशुवैद्यकीय मार्गदर्शन यांचा समन्वय साधून हवामान सहिष्णू पशुपालनाचा जर स्वीकार केला तर त्यामुळे उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल आणि पर्यावरणाचंही संरक्षण होईल. हा संदेश मला शेतकऱ्यांना द्यायचा आहे.
1: आपण जे काही मार्गदर्शन आज केलं तर एकूणच म्हणता येईल की बदलत्या हवामानाच्या काळात सजग राहून आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेणं हीच यशस्वी आणि शाश्वत पशुपालनाची गुरुकिल्ली आहे. सर, आपण आज एकूणच बदलत्या हवामानानुसार पावसाळ्यात पशुधनाचे संरक्षण याविषयी खूप छान असं मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना केलं, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपण ऐकत होतात पशुजगत या मालिकेअंतर्गत बदलत्या हवामानानुसार पावसाळ्यात पशुधनाचे संरक्षण. आणि या संदर्भात आपण डॉक्टर उल्हास गळकाटे यांची मुलाखत ऐकलीत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी.
2: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
3: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर.
2: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
3: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे.
2: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन

0: कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार
1: रात्री 7:30 कार्यक्रम माझं घर माझा वावर।
2: श्रोती हो यानंतर सादर करतोय हॅलो अन्नदाता शेती विषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमाचा भाग पहिला। अशा कार्यक्रमात आपल्या शेती विषयक शंकांचं समाधान करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत सुनील कोंडे।
3: हॅलो अन्नदाता,
2: श्रोते हो नमस्कार। हॅलो अन्नदाता शेती विषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, शेती करताना पिकांचं व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, खतांचा वापर, हवामानातील बदल तसंच इतर कृषी विषयक अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत असतात, तर अशा सर्व प्रश्नांचं तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आपल्याला मिळावं त्यासाठी आपला हा विशेष कार्यक्रम। तेव्हा आपल्याला ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर नक्कीच आपण अशा कार्यक्रमात विचारू शकता आणि आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत तज्ज्ञ सुनील कोंडे सर। सर नमस्कार।
4: नमस्कार।
2: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे।
4: धन्यवाद।
2: चला तर घेऊयात अशा कार्यक्रमातला पहिला कॉल। हॅलो नमस्कार।
5: नमस्कार मॅडम।
2: अशा हॅलो अन्नदाता शेती विषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मला आपलं नाव सांगा।
5: माझं नाव जीवन प्रभाकर बसते।
2: आणि कुठून बोलताय आपण?
5: मुक्ताम पोस्ट खापरीगेने तालुका नरखेड जिल्हा नागपूर।
2: जीवनजी आपल्याकडे एकूण किती एकर शेती आहे?
5: 10 एकर आहे मॅडम।
2: आणि बरं, आणि कुठली पिकं घेता आपण?
5: संत्रा आणि मोसंबी।
2: बरं, आणि सेंद्रिय पद्धतीने करता की रासायनिक पद्धतीने शेती करता आपण?
5: नाही मॅडम, मिक्स करतो ते ऑर्गॅनिक फार्मिंग करतो।
2: बरं बरं, तर आपला काही शेतीविषयक प्रश्न असेल तर आज आपल्या सोबत सुनील कोंडे सर आहेत, तर आपण आपला प्रश्न विचारू शकता। प्रश्न विचारा।
5: आमचा प्रश्न असा आहे की मृग बहार संत्रा नियोजन करता जून आणि जुलै महिन्यात कोणते व्यवस्थापन करायला पाहिजे?
4: दिवसेंदिवस आपल्या इकडच्या ज्या बागा आहेत या बागांमध्ये मृग बहाराचं फार कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नियोजन सुरू आहे। जास्तीत जास्त नियोजन हे शेतकरी आपलं आंब्या बहाराचं करत असतात। त्यामागे असंख्य काही बाबी आहेत का ज्यामुळे आपण मृग बहाराकडे आपण आपलं वळत नाही आणि त्यामुळे काय होत आहे की मृग बहाराच्या मार्फत जे काही आपल्याला उत्पादन पाहिजे ते अल्पशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळते आहे। कारण की मृग बहाराच मुख्यतः तुमच्या निसर्गावर अवलंबून आहे। आपण किती ताण देणार आहे, केव्हा ताण देणार आहे, कसा ताण देणार आहे आणि हा ताण देत असताना आपल्याला ताण दी हे आपल्या हातात आहे, परंतु पाऊस केव्हा पडेल हे आपल्याला कळणार नाही। काय होतं की यावेळेस आता ज्या पद्धतीने पावसाचा अजूनपर्यंत आपल्याला खंड पडलेला आहे आणि पाऊस आला नाही तर ताण हा जास्त प्रमाणात जर झाला तर झाडांचं सुकण्याचं प्रमाण वाढतं, किंवा पाऊस आला आणि मध्ये खंड पडला तर बगीचा फुटण्याचं प्रमाण आपल्याला फार कमी प्रमाणात येतं। तर असं असंख्य काही ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला मृग बहाराचं नियोजन करताना थोडा त्रास होतो। परंतु हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे काही नियोजन करायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आणि जी काही आपल्याला हवामान अंदाज जो काही आता आपल्याला मिळतो आहे त्याच्या मार्फत आपल्याला पाऊस केव्हा पडेल किंवा काय प्रेडिक्ट होतो याप्रमाणे बघून आपल्याला आपल्या पिकाचा जो काही ताण आहे किंवा पाणी सोडायचं आहे याचं नियोजन करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण पिकाला स्ट्रेस दिलेला आहे तर ह्याच्या आधी आपण खताचं काय नियोजन केलेलं होतं आणि आता तुम्हाला जे काही पाऊस पडल्यानंतर जे काही पीक तुमचं येणार आहे आपल्या झाडाची काय क्वालिटी आहे याच्याप्रमाणे तुम्हाला पुढचं खताचं काय नियोजन करायचं आहे। जसं तुम्ही म्हटलं की आम्ही ऑर्गॅनिक पण करतो किंवा केमिकल पण करतो तर याच्यामध्ये आपल्याला कसं संधान साधता येईल ज्याला आपण म्हणतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करून जर तुम्ही जर नियोजन केलं तर पिकाला जे काही त्या संत्रा पिकाला आपलं झाड किती वर्षाचं आहे, त्याची झाडाची संख्या म्हणजे क्वालिटी कशी आहे, त्याच्यावर आपण किती फळं घेणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्याचं खताचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि हे झाल्यानंतर जेव्हा जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर जेव्हा जुलैमध्ये बहार येतो आणि हा जो बहार येत असताना सर्वप्रथम तिथे तुम्हाला सायट्रसिलाचा प्रॉब्लेम येतो, नंतर रस शोषणाऱ्या किडींचा प्रॉब्लेम येतो, त्याच वेळेस फंगल बॅक्टेरियाचं इन्फेक्शनचे प्रॉब्लेम्स येतात। तर या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी

0: तुम्हाला तिथे प्रामुख्याने तर पहिले सॅट्रसिला, हा सॅट्रसिला विविध प्रकारचे जे काही म्हणतात रोग आणि आपल्याला पसरवतो तर त्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला कीड आणि रोगाचं जे व्यवस्थापन आहे ते करावं लागेल. आणि ते करत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये रासायनिक औषधाचा वापर न करता तुम्ही फेरोमोन सापळे आहे किंवा स्टिकी ट्रॅप सापळे आहे या पद्धतीचा जर वापर केला, किंवा आता जे काही दशपर्णी अर्क आहे किंवा असे जे काही माइल्ड प्रकारचे जे काही औषध आहे याचा स्टार्टिंगला जर आपण वापर केला तर त्यामुळे काय होईल की मधमाशा किंवा जे काही पॉलिनेशन आहे ते व्यवस्थित होईल आणि त्यामुळे आपल्याला जे काही तिथे पॉलिनेशन जे काही फ्रूट सेटिंग व्हायला पाहिजे ते व्यवस्थित प्रमाणामध्ये करता येईल. सोबतच तुम्हाला हे खत व्यवस्थापन करत असताना सूक्ष्म मूलद्रव्य सुद्धा तेवढंच वापरायचे आहे की ज्यामुळे आपल्याला जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित करता येईल. तसंच तणाचं नियंत्रण ह्या सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे, कारण की तण फार मोठ्या प्रमाणात वाढते. मी तर शेतकऱ्यांना असं सजेस्ट करेल की तुम्ही तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये बोरू किंवा धेंच्याची लागवड केली तर तुमच्या इथे तण पण येणार नाही आणि जे हिरवळीचे खत आहे या हिरवळीच्या खतामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते तुमच्या जमिनीमध्ये मिळेल. आणि जेव्हा आपण गाडतो तर ऑलमोस्ट हा ऑगस्ट सप्टेंबर महिना असतो त्यानंतर पावसाचं प्रमाण पण कमी होते आणि त्यामुळे तुमच्या इथे तणाचं पण तेवढं प्रादुर्भाव राहणार नाही. तसंच जे काही तुमचे फळं आणि फुलं जे काही आहे या माध्यमातून जे काही फळं लागले तर जुलै महिन्यामध्ये जे काही फळं सेट होतील तर नंतर आपण बघतोय की त्यानंतर तुम्हाला तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव सुरू होतो. यामध्ये प्रामुख्याने फ्रूट फ्लाय आपण जे म्हणतो किंवा ज्या पद्धतीने फळांना नुकसान करणाऱ्या ज्या काही किडी येतात तर यांचं सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे जे काही आपण फेरोमोन जे मी तुम्हाला सापळे म्हटले त्यामध्ये जसं एक मिथिल्युजेनॉल नावाचं जे काही फेरोमोन्स आहे याचा वापर जर तुम्ही जर एक छोट्या छोट्या प्लास्टिकच्या आपल्या पाण्याच्या बॉटलमध्ये करून जर तुम्ही वापर केला तर निश्चितच तुम्ही नियंत्रण करू शकता. आणि हे सगळं पाहिजे असेल व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर तुम्हाला नियमित पिकाचं निरीक्षण करणे हे तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही नियमित जर निरीक्षण करत राहिले तर कोणती कीड केव्हा येणार आहे त्याचं प्रिव्हेंटिव्ह आपण कसं नियंत्रण करू याचा विचार करायचा आणि या माध्यमातून तुम्ही एक व्यवस्थितपणे मुरुग बहाराचं नियंत्रण जे आहे ते नियोजन करू शकता. आणि पहिले 2 महिने हे अत्यंत महत्वाचे आहे. या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही जर व्यवस्थितपणे जर त्याचं नियोजन केलं तर निश्चितच पुढची बाग ही तुमची चांगली राहू शकते.
1: जीवनजी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. हा धन्यवाद. हॅलो नमस्कार, आपलं नाव सांगा.
2: संदीप मधुकरजी झोटी, मुक्काम गोंडकाई.
1: आपल्याकडे किती एकर शेती आहे?
2: माझ्याकडे आहे ना तरी 5 एकर शेती.
1: 5 एकर शेती आणि कुठली पिकं घेता आपण?
2: आम्ही आता भाजीपाला पिकं लावतो, पराठी, सोयाबीन.
1: तर आपल्याला शेती करत असताना काही प्रश्न पडत असतील, काही समस्या येत असतील तर आज अशाच आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुनील कोंडे सर. तर आपल्याला काही शेतीविषयक प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. प्रश्न विचारा.
2: आता मला विचारायचं मॅडम, खरीप हंगामात जसे बियाणे वगैरे लागवड करतो आपण, त्यांना कोणती काळजी घ्यायची, म्हणजे लागवड करताना बीज प्रक्रिया कोणती करावी, स्प्रिंग कोणती करावी, याबद्दल थोडी मला माहिती हवी होती.
1: बर,
0: खरीप हंगाम आता सुरुवात झालेली आहे आणि या हंगामामध्ये बियाणे मुख्यतः जो बियाण्याचा जो प्रश्न असतो तो शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतो. त्याचं सगळं जे काही उत्पन्न आहे ते सगळं त्या बियाण्यावर त्याचं अवलंबून असतं आणि म्हणून आपण सगळ्यात प्रथम हे बघायला पाहिजे की आपल्याला कोणतं पीक लावायचं आहे आणि ते पीक लावत असताना आपल्या इथे ती जमीन कशी आहे, की ती जमीन त्या पिकाला अनुसरून आहे का आणि त्या जमिनीमध्ये ते पीक योग्य प्रमाणात होऊ शकते का. दुसरी गोष्ट अशी की जे पीक आपल्याला लागवड करायचं आहे तर ते मागच्या वर्षी पण आपण तेच पीक घेतलं होतं का. शक्यतो तेच पीक घेतलं असेल तर आपल्याला ते पीक पण तिथे बदलावं लागेल आणि दुसरं पीक घ्यावं लागेल. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा आपलं नियोजन करतो पिकाचं, त्यानंतर जेव्हा आपण बियाण्याची निवड करतो तेव्हा सर्वप्रथम आपण चांगल्या प्रतीचं आणि योग्य ज्याचे दर्जेदार जे बियाणं म्हणतो आपण अशा बियाण्याची आपण निवड करायला पाहिजे. ही निवड करताना एक गोष्ट महत्वाची आहे की शेतकरी त्याकडे फार दुर्लक्ष करतात आणि उगवण शक्ती जे बॅगवर किंवा पॅकेटवर उगवण शक्ती लिहिली असते त्याला आधार समजूनच शेतकरी आपली लागवड करत असतो. परंतु शेतकऱ्याने जर स्वतःच जर बियाणं किंवा जे काही बियाणं घेतलं असेल त्याची लागवडीपूर्वी जर आपल्या घरी उगवण शक्तीची जर प्रक्रिया केली तर निश्चितच त्याला किती प्रमाणामध्ये बियाणं लागणार आहे आणि किती लागायला पाहिजे याचं सगळं नियोजन करून तो आपली लागवड करू शकतो. कारण की उत्पादन झाडांची संख्या आहे यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतं. जर झाडाची

0: संख्या जर कमी जास्त होत असेल तर तुमचं उत्पादनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्यामध्ये तफावत जाणून येतं आणि म्हणून उगवण शक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. हे सगळं होत असताना बीज प्रक्रिया ही जे तुम्ही विचारा ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण की बीज प्रक्रियेवर फार मोठं प्रमाण जे काही आहे ते अवलंबून आहे. कारण की आपण दोन प्रकारच्या बीज प्रक्रियेला महत्व देतो. यामध्ये पहिलं महत्व जे आहे ते रासायनिक बीज प्रक्रिया. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं की जे बियाणं तुम्ही घेतलेलं आहे त्या बियाण्याच्या वर किंवा बियाण्याच्या आतमध्ये जर काही फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर हे फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्याला त्या केमिकल ट्रीटमेंटमुळे आपल्याला तिथे कंट्रोल करता येतं. आणि जेव्हा तुम्ही पिकाची लागवड करणार आहे किंवा बियाण्याची लागवड करणार आहे त्यावेळेला तुम्ही आपण जैविक बीज प्रक्रिया म्हणतो, म्हणजे जसं आता समजा सोयाबीन असेल, तूर असेल, भुईमुंग असेल, अशा पिकांना आपण रायझोबियम PSB आणि मायक्रोराझा, त्याच्यानंतर पोटॅश सोलुबल बॅक्टेरिया याचं आपण ट्रीटमेंट करत असतो. आणि जर तुमचं कापूस असेल, गहू असेल, जे एकदल पिकं असेल अशा वेळेस आपण ॲझोटोबॅक्टर, PSB, मायक्रोराझा आणि KMB बॅक्टेरिया याची आपण ट्रीटमेंट करत असतो. ही ट्रीटमेंट करणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण की यामुळे काय होतं की तुमच्या जमिनीमध्ये जो काही नत्र असेल किंवा वातावरणामध्ये जो नत्र असेल तो पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम होतं. सोबतच जो जमिनीमध्ये फॉस्फरस पडलेला आहे तो आपल्याला या मायक्रोराझा किंवा PSB माध्यमातून आपल्याला पिकाला मिळतं. आणि तिसरं KMB बॅक्टेरिया हा सुद्धा महत्वाचा आहे, जो आपल्या जमिनीमधला पोटॅश उपलब्ध करून देतो. या सोबतच तुमच्या इथे झिंक सोलबल बॅक्टेरिया, मॅग्नी सोलबल बॅक्टेरिया, बोरॉन सोलबल बॅक्टेरिया, सल्फर सोलबल बॅक्टेरिया, फेरस सोलबल बॅक्टेरिया असे असंख्य बॅक्टेरिया आलेले आहे. याची सुद्धा आपण जर शक्यतो ट्रीटमेंट होत असेल तर ती करायला पाहिजे. आणि प्रामुख्याने यासोबत आपण ट्रायकोडर्मा याचा सुद्धा वापर करायला पाहिजे. आणि जेव्हा पिकाची उगवण होईल त्यानंतर तुम्हाला कीड आणि रोगाचं जे काही व्यवस्थापन आहे ते तुम्हाला नंतर त्याप्रमाणे करायचं आहे.
1: आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आकाशवाणीत कॉल केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर. एकूणच आज आपण आपल्या शेतकरी बांधवांचे जे वेगवेगळे प्रश्न होते, त्यांच्या ज्या समस्या होत्या, त्या सगळ्या समस्यांचं समाधान तुम्ही खूप छान पद्धतीने केलं आणि वेळात वेळ काढून इथे आला, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हॅलो अन्नदाता.
1: कास्तकार बांधवांनो आपण ऐकत होतात हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमाचा भाग पहिला. आपल्या शेतीविषयक शंकांचं समाधान करण्यासाठी अशा कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित होते सुनील कोंडे, सहभाग होता श्यामली राऊत यांचा आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. तर मंडळी यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

0: 56 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
1: हे हाय प्रतीक्षा।
2: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
2: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस,
2: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
2: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा पाहत आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
2: बिलकुल।
3: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है। प्रसार भारती भारत।

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
5: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
4: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
6: सांग तू
4: माझा तुमच्या आवडीची.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत G-RAMG अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक

0: आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरणफाटा, कोपरखेरणी, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज, नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कम्प्लीट एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे

0: इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
1: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 2024 वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं. या 2023 91 आणि 2024 98 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी, लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

श्रोतेहो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंग

0: रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगा यांच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगा यांच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात सहा पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले, म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो, यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ सेट वन, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
0: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. त्यांना मी माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाईंच एकंदर कार्य फक्त ते फक्त मराठी रंगभूमीपुरतं मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरच त्यांचं महत्वाचं. इतकंच नव्हे तर अजम्य वर्तुळासारखं नाटक घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. वर्तुळ ब्रेकच कॉफिशन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाईच्या बाबतीत मला नेहमी अशी त्यांची कॅशलेट होते, त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात त्याच्यासाठी, परंतु बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळी शिबिरं घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंचं रंगाळ्यांमधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दिग्दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. म्हणजे त्या काळामध्ये बाईंचं प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत, इतकं मेटिक्युलस वरची. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफ लाईन नावाचं सिरियल लाईन त्यांचं चीफ असिस्टंट होतं, म्हणजे आश्चर्य वाटावं

का आणि दुसरं बाई ती बाई ना पिरवी आपल्याशी वागताना थोडस डिटॅच करतायच्या इतक्या त्या फोकस करतायच्या कामात, म्हणजे कामा व्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असताना त्या बाईची फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तवमध्ये नायक होत होती त्या आधी, पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पडू नये. आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं, दिशाकुंकल केलं, मदरा राक्षस केलं, मग बाईंनी कार्नाडाचं हैवदन केलं, नागमंडल केलं, तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो ऋष महासागर अगदी कवितांचे जास्वंदीपासून पुढे जो रोजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट मैत्री होती, तर त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होतं माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषय जाणीवा समृद्ध केला अशा नाटककार आणि दिग्दर्शक मंडळींमध्ये विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही, परंतु त्यांनी जे शिकवलं ती चिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाईंनी विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं, त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा पिस्तनजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहताबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होत्या. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोठी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्था चालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपीए चालवलं, तर अशी अशा आमच्या विजयाबाई हे एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक हे दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाहिता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्यक्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं. त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे. बाईंनी माझी

ती 10 नाही पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. अशा पद्धतीने इतक्या वर्षांचं आव्हान जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली आणि खूप खूप

0: प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी।
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक भानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं। आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही। त्याच्यावरती बाईंचीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका, कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, ती किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे ती आपल्याला माहिती नसते। त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची, लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता, तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा। एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकांना शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते, पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय की बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे। ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत। तसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही आणि कुठचीही भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईंनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील। बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे, लास्ट ऑफ द टायटल इज गॉन। मला अजून खरं नाही वाटत की शी इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात, पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे भेजा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं।
0: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले। झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच। या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला। सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली।
2: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या, म्हणजे बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे। खरं तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता। रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल, कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं। जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं। पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत। विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे, कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता

आता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरच जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोने बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्य क्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात इलकुंचवारही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला. त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचा वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न चिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावाने अतिशय गोड लाघवी माणूसप्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांच्या जोडीचे नाट्य निर्माते तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जोडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आसरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीत तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांचा स्वभावाचा होता पण नुसताच तेवढा नसेतो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा किस्सा म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोतो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:36 आणि 20 सेकंद होत आहेत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं प्रत्येक

0: एक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

भावधारा या कार्यक्रमात ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शंकर रामाणी यांचं गीत.

शंकर रामाणे यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. सुरुवातीला हिंदीतून समाचार संध्या, त्यानंतर इंग्रजीतून न्यूज ॲट 9, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 वाजता चर्चा का विषय है हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बिहाग आपण ऐकलं. तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची होती. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. नादब्रह्ममध्ये आता ऐकूया कमलाकर नाईक यांचं शास्त्रीय गायन राग जय जयवंती. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत ऐसोरी अनारी. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत आखिया लागेरे. तबला साथ खादिम हुसेन खान, हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची. कमलाकर नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण कमलाकर नाईक यांचं गायन ऐकलत, राग होता जय जयवंती. विलंबित गत एक तालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ कदीम हुसैन खान यांची तर हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: कुमार

0: And in men's cricket, India were 124 in 13.3 overs against England in the first T20 international of the five-match series at the Riverside Ground in Chester Street when reports last came in. Earlier, Indian skipper Shreyas Iyer won the toss and opted to bat first. Spinners Varun Chakravarti and Ravi Bishnoi have returned to the playing 11 for India, while Vaibhav Suryavanshi has been kept on bench. The men in blue will look to bounce back from the shocking 2-0 defeat to Ireland in the last series. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.